रामकृष्ण हरी। आयुष्यात बनता आलं तर कुणाच्या तरी हसण्याचं कारण बनूया। रडवायला तर जो तो बसला आहे, वाटता आलं तर कोणाला तरी सुख वाटत राहूया। दुःख वाटायला तर जग आहे की, कारण दुःखाने केवळ दुःखच वाढत जात। हसणं हा जगातला अतिशय सुंदर अभिनय आहे। हा ज्या जमला तो सुखी झाला, दुःख कधीच संपत नसत हो। त्यास कारण म्हणजे आपल्या अमर्याद इच्छा आणि अपेक्षा, ज्या सतत वाढत जातात। आपल्या अनियंत्रित इच्छा आणि अधिकच्या अपेक्षांमुळेच जीवन दुःखी होत जात। इच्छा आणि अपेक्षांची उत्पत्ती ही तुलनेतून होत असते। कोणत्याही क्षेत्रात तुलनाही नकोच, ती दुःखच पोहोचवेल। त्यापेक्षा समाधान मानत गेलो की जे प्राप्त असतं ते पर्याप्त वाटू लागतं। म्हणून लोभ तुलना सोडूया आणि समाधानी राहूया।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 26 सप्टेंबर हा दिवस विज्ञान, संशोधन आणि पर्यावरण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद स्थापना दिन 26 सप्टेंबर 1942 रोजी भारतातील वैज्ञानिक संशोधनाचा पाया रचणाऱ्या CSIR ची स्थापना झाली होती. देशातील औषध, कृषी संरक्षण आणि औद्योगिक तंत्रज्ञानात क्रांती घडवून भारताला स्वावलंबी बनवण्यात या संस्थेचं योगदान अतुलनीय आहे. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल यातील संबंध अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने आजचा दिवस जगभर पाळला जातो. हवा, पाणी आणि अन्न शुद्ध राहिलं तरच मानवी शरीर निरोगी राहू शकतं, हा संदेश हा दिवस देतो. आज एका थोर समाज सुधारकाची जयंती. बॉलिवूडच्या एव्हरग्रीन नायकाचं स्मरण आणि एका ज्येष्ठ अर्थतज्ञांचा वाढदिवस आहे. बंगालच्या प्रबोधन पर्वाचे आधारस्तंभ थोर समाज सुधारक, तत्वज्ञ आणि स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांची आज 206वी जयंती. समाजाचा प्रखर विरोध पत्करून 1856 विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर करून घेण्यात आणि मुलींसाठी शाळा सुरू करण्यात त्यांचं योगदान ऐतिहासिक राहिलंय. भारतीय चित्रपट सृष्टीचे चिरतरुण नायक म्हणजेच चॉकलेट हिरो, अखंड ऊर्जेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक असणारे देव आनंद यांची आज जयंती. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया म्हणत त्यांनी प्रेक्षकांना नेहमी भूतकाळ विसरून भविष्याकडे हसतमुख पाहण्याची प्रेरणा दिली. भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक दर्जाचे ख्यातनाम अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग आज वयाची 94 वर्ष पूर्ण करत आहेत. 1991 भारताच्या आर्थिक उदारीकरणाची पायाभरणी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक व्यासपीठावर नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला. आजचा मनभावन सुविचार. वय हा केवळ कॅलेंडरवरचा आकडा असतो. जोपर्यंत तुमच्या मनात नवीन शिकण्याची उमेद, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि माणसांप्रती करुणा आहे तोपर्यंत तुमचं मन सदैव चिरतरुण राहतं. भूतकाळातील दुःखांचं ओझं वाहण्यापेक्षा वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. आणि आजची बोधकथा 19व्या शतकातील गोष्ट आहे. एका रेल्वे स्टेशनवर उच्च शिक्षित तरुण उतरला. त्याने पाश्चात्य पद्धतीचे महागडे कपडे घातले होते. त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. स्टेशनवर उतरताच तो मोठ्या गर्वाने ओरडू लागला, हमाल, हमाल कुठे? बॅग उचलायला कोणीच नाहीये का? त्याच गाडीतून एक साधे पांढरं धोतर आणि चादर पांघरलेले गृहस्थ उतरले होते. त्यांनी त्या तरुणाला पाहिलं आणि विचारलं, बाळा काय अडचण आहे? तो तरुण गर्वाने म्हणाला, मला एक हमाल पाहिजे माझी ही बॅग उचलून बाहेर गडीपर्यंत आणायला. मी एवढा मोठा शिकलेला माणूस स्वतःची बॅग कशी काय उचलणार? ते साधे गृहस्थ शांतपणे हसले. त्यांनी कसलाही संकोच न करता ती बॅग स्वतःच्या डोक्यावर उचलली आणि त्या तरुणाच्या मागे मागे स्टेशनच्या बाहेर पर्यंत आणली. बाहेर आल्यावर त्या तरुणाने खिशातून पैसे काढले आणि त्या गृहस्थांच्या हातावर ठेवू लागले. ते गृहस्थ नम्रपणे म्हणाले, माफ करा, मला पैशांची गरज नाही. स्वतःचं काम स्वतः करण्यात कधीही लाजू नये, हीच माणसाची सर्वात मोठी शिकवण असावी. तेवढ्यात बाजूचे अनेक लोक धावत आले आणि त्या साध्या गृहस्थांच्या पाया पडू लागले. तो तरुण चकित झाला. त्याने चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की ज्यांनी त्याची बॅग उचलली ते दुसरे कोणी नसून संपूर्ण बंगालचे दैवत असणारे ईश्वरचंद्र विद्यासागर होते. त्या तरुणाची मान लाजेनं खाली झुकली आणि त्याला कष्टाचे आणि साधेपणाचं खरं मोल कळलं. तात्पर्य हेच, पद, पैसा, शिक्षण कितीही मोठं मिळालं तरी स्वतःच्या वागण्यात अहंकार येऊ देऊ नये. स्वतःच्या कष्टाची लाज न बाळगणे आणि नम्र राहणे हीच माणसाची खरी श्रीमंती असते.
तेव्हा श्रोते हो, आज 26 सप्टेंबरचा हा शनिवार आपल्याला दोन गोष्टी शिकवतोय, विद्यासागरांचा नम्र साधेपणा आणि देव आनंद यांच्यासारखा ओसंडून वाहणारा जीवनोत्सव। आज आपण काही संकल्प करू शकतो। पहिला म्हणजे स्वतःचं काम स्वतः आनंदाने करा आणि घरातील कोणालाही कमी न लेखता प्रत्येकाशी आदराने वागा। आणि दुसरा म्हणजे आठवड्याभराचा कसलाही थकवा किंवा तणाव मनात न ठेवता देव आनंद यांच्यासारखं हसतमुखाने म्हणा, हर फिक्र को धुए में उडाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। तेव्हा श्रोते हो, खरी शुभदा कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अथांग आशावादात आणि स्वच्छ मनात असते। जोपर्यंत तुमचं मन सकारात्मक आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। तेव्हा आजच्या शुभदिन आयुर्वेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

ശ്രീരാമ സമർത്ഥ. भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे, त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरा. त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे, त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते, फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो हू हू करून शोधासाठी निघून गेला, परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्याने सीतेला ओळखायचे कसे म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले, परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्री रामप्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुती रायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. मारुती रायाची भक्ती फार मोठी. श्री रामाला वाटले, याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. आजचे बोधवचन. सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा. जानकी जीवन स्मरण. जय.

शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जेवणामध्ये लिंबूचं सेवन करावं, ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून दोन पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ती काढून टाकावी, किंवा फळं वटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिहोसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ताण द्यावा आणि पाण्याचा आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रति झाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीत सुरू करावं. तर उरलेला अर्धनत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्यांनी, जेव्हा संत्र्याची फळं ही वटाणा एवढी असतात, अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो प्रति झाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.

0: मन आणि त्याची शक्ती, मनाचं सामर्थ्य.
1: भारतीयांचा असा दृढ विश्वास आहे, हातात किंवा तलवारीत काय शक्ती आहे, सर्व शक्ती आत्म्यातच आहे. ही गोष्ट जर खरी असेल तर आत्यंतिक प्रयत्न करायला मनाला हे पुरेसं प्रलोभन आहे. इतर शास्त्रांमध्ये फार मोठं यश मिळवणं जसं अत्यंत कठीण आहे, तसंच या शास्त्राच्या बाबतीतही ते कठीण आहे. या शास्त्राच्या बाबतीत तर ते अधिक कठीण आहे. तथापि बऱ्याच लोकांना असं वाटतं की या शक्ती सहज संपादन करता येतील. संपत्ती संपादन करायला तुम्हाला किती वर्ष लागतात त्याचा विचार करा. विद्युतशास्त्र, यंत्रशास्त्र शिकायला किती वर्ष लागतात, आणि ही शास्त्र शिकल्यानंतर सबंध आयुष्यभर तुम्हाला परिश्रम करावे लागतात. दुसरी गोष्ट अशी की ही अन्य शास्त्र हालचाल न करणाऱ्या स्थिर अशा वस्तूंचा अभ्यास करतात. आपल्याला खुर्चीचं पृथक्करण सहज करता येतं, कारण खुर्ची आपल्यापासून पळून जाऊ शकत नाही. पण हे शास्त्र मनोव्यापाराचा अभ्यास करतं. मन हे सर्वदा भ्रमण करत असतं. ज्या क्षणी आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो, त्या क्षणी ते आपल्या हातून निसटतं. या क्षणी मनाची एक स्थिती असते, दुसऱ्या क्षणी कदाचित ती एकदम बदलते. सदा सर्वदा मनात परिवर्तन घडत असतं. या नित्य परिवर्तनामध्येच त्याचा अभ्यास करावा लागतो, ते समजून घ्यावं लागतं, त्याचं आकलन करावं लागतं आणि त्याला ताब्यात आणावं लागतं. मग हे शास्त्र किती कठीण असेल याचा तुम्ही विचार करा. त्यासाठी खूप अभ्यासाची गरज आहे. काही लोक मला असं विचारतात की या शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मी का देत नाही. कारण ही साधीसुधी गोष्ट नाही. मी या व्यासपीठावर उभा राहून आपल्यासमोर बोलत आहे. आपण घरी जाता आणि आपल्याला आढळून येतं की याचा काही फायदा नाही. मलाही त्याचा काहीच फायदा नसतो. मग तुम्ही म्हणता की हे सगळं व्यर्थ आहे. असं होण्याचं कारण हे की तुम्हाला ते व्यर्थ ठरवायचं असतं. मला या शास्त्राची फारच थोडी माहिती आहे, पण जे थोडंसं ज्ञान मी संपादन केलं त्यासाठी मी आयुष्याची 30 वर्ष खर्च केलेली आहेत, आणि जे थोडंसं मला समजलेलं आहे ते लोकांना सांगत आलेलो आहे. ते शिकायला मला 30 वर्ष लागली. 30 वर्ष मी कठोर परिश्रम केले. 24 तासांपैकी 20 तास मी कधी कधी त्याचा अभ्यास केला. सबंध रात्रीत कधी कधी तर मी फक्त 1 तास झोपलो असेल. काही वेळा मी सर्व रात्रभर अभ्यास केला. केव्हा केव्हा मी अशा ठिकाणी राहिलो की त्या ठिकाणी आवाज क्वचितच ऐकू यायचा. श्वासाचा सुद्धा आवाज क्वचितच कानी पडायचा. कित्येक वेळा मला गुहेमध्ये राहावं लागलं. या गोष्टींचा विचार करा. असं असूनही मला हे शास्त्र फारच थोडंसं माहिती आहे, किंबहुना ते काहीच माहीत नाही असं म्हटलं तरी चालेल. या शास्त्राचं फारच थोडं ज्ञान मला झालेलं आहे. मी त्याला नुसता स्पर्श केलाय असं म्हणता येईल. पण माझी खात्री आहे की हे शास्त्र सत्य आहे. ते अपार आहे आणि आश्चर्यकारक आहे. आता जर तुमच्यापैकी कोणाला खरोखरच या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी मनोनिग्रहाने सुरुवात करायला पाहिजे. कोणत्याही धंद्यामध्ये जितका मनोनिग्रह लागतो तितक्या किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मनोनिग्रहानी त्यांनी हा अभ्यास सुरू केला पाहिजे. कोणत्याही धंद्यात किती अवधान ठेवावं लागतं, किती मेहनत घेऊन सतत काम करावं लागतं हे आपण जाणताच. जरी पिता, माता, पत्नी, मुलगा, मुलगी कोणीही मरण पावली तरी व्यवसाय काही थांबत नाही. हृदयामध्ये अत्यंत व्यथा असली तरी व्यवसायाच्या ठिकाणी जाणं भाग पडतं. कामाच्या प्रत्येक क्षणी दारुण यातना होत असल्या तरीही काम करावंच लागतं. ह्याला म्हणतात व्यवसाय. आणि हे योग्य आहे असं आपल्याला वाटतं, ते न्याय आहे असं आपण मानतो. कोणत्याही व्यवसायाला जितकी तपश्चर्या आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक या शास्त्राला जरूर आहे. धंद्यामध्ये पुष्कळ माणसं यशस्वी होतात, पण यात मात्र कमी माणसांना यश मिळतं. कारण जी व्यक्ती याचा अभ्यास करते तिच्या मनाच्या विशिष्ट घडणीवर बरंच काही अवलंबून असतं. ज्याप्रमाणे धंद्यामध्ये सर्वांनाच काही गडगंज संपत्तीचा लाभ होत नाही पण प्रत्येकाला थोडं बहुत मिळतं, त्याचप्रमाणे या शास्त्राच्या अभ्यासात प्रत्येकाला ओझरता अनुभव मिळेलच. त्यामुळे या शास्त्राच्या सत्यतेविषयी त्याची खात्री होईल. आणि काही माणसांना या शास्त्राचा पूर्ण अनुभव आलेला आहे या गोष्टीची त्यांना शंका राहणार नाही. ही ह्या शास्त्राची रूपरेषा आहे. हे शास्त्र स्वतः प्रमाण आहे. ते स्वयंप्रकाश आहे. दुसऱ्या कोणत्याही शास्त्राची त्याची तुलना होऊ शकते. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा या शास्त्राच्या क्षेत्रात ढोंगी, जादूगार, लबाड लोक अधिक आहेत. का? कारण धंदा जितका अधिक किफायतशीर तितके लबाड लुच्चे लोक त्यात अधिक आढळायचे. पण त्यावरून तो धंदा चांगला नाही हे सिद्ध होत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. या शास्त्रातील अनेक मुद्दे ऐकून घेणं हा एक उत्तम बौद्धिक व्यायाम असेल आणि आश्चर्यकारक गोष्टी ऐकण्यातही एक प्रकारचं बौद्धिक समाधान असेल. पण जर तुमच्यापैकी कोणाला खरोखर यापेक्षा अधिक काही शिकायचं असेल तर केवळ व्याख्यान ऐकून काम भागण्यासारखं नाही. ती गोष्ट व्याख्यानांद्वारे शिकता येणार नाही, ती प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे आणि अनुभवच दुसऱ्याला अनुभव देऊ शकतो.

0: सत्य के मामले में कोई शॉर्टकट नहीं होता। दोस्तों, कबीर की आवाज़ तो सबके दोस्तों कबीर की आवाज़ तो सब तक पहुंच रही हैं, आज आप तक भी पहुंची हैं। एक पल रुककर सोचिए, क्या आप सिर्फ सुन रहे हैं या वाकई अपने कल्याण का मार्ग चुन रहे हैं? याद रखिए, नहीं तर यानी अन्यथा पछतावा ही हाथ लगेगा। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मनभावन पर। तब तक के लिए राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
2: 85 बा तथागता, तू मानलेल्या चार आर्य सत्यातील म्हणजे दुःख आहे, आहे दुःखाचे कारण आणि करता येतो दुःख निरोध, दुःख निरोधाचा आहे मार्ग। या आर्य सत्यातील म्हणजे दुःखाचे कारण आहे त्याचा शोध दिसतो तुझ्या प्रतित्य समुत्पादातील 12 कड्यांमध्ये। प्रतित्य समुत्पादातील अविद्या म्हणजे अज्ञान, या शृंखलेचा केलास तू उल्लेख आणि दाखविलेस ज्ञान संपादनाचे तत्व। म्हणजे चार आर्य सत्यातील चौथ्या घटकाला स्पर्श करून आर्य अष्टांगिक मार्गाचा प्रवास तू दाखविलास, निब्बाणाकडे जाण्याचा आणि पूर्णपणे सुखी होण्याचा। निब्बाणाकडे जाण्याचा प्रयत्नपूर्वक ज्ञान साधनेचा प्रवास म्हणजे अविद्येचा नाश होय। तू म्हणालास, या विश्वात जरा मरण आहे, दुःख असल्याचे सत्य तू निर्देशिलेस आणि त्याचे कारण सांगताना तू म्हणालास जाती। जातीमुळे होते निर्माण दुःख, जाती म्हणजे जन्म, दुःखाचे कारण आहे जन्म, जन्म घेत राहिल्याने दुःखाची होत असते निर्मिती। जाती निर्माण होण्याचे कारण आहे भव, म्हणजेच जन्म त्यामुळे होतो जेव्हा असते इच्छा जन्म घेण्याची। भवाचे कारण ठरते उपादान, म्हणजेच इच्छा तेव्हा उत्पन्न होते जेव्हा होत असतो मोह तुम्हाला। उपादानाचे कारण आहे तृष्णा, म्हणजेच आसक्ती असते म्हणून होतो निर्माण मोह। तृष्णा निर्माण होते वेदनेमुळे, म्हणजेच वेदनेतून निर्माण होते आसक्ती। स्पर्शामुळे निर्माण होते वेदना, म्हणजे स्पर्शाचा संबंध आणि अनुभूतीने होतो जन्म वेदनेचा। षडायतनामुळे निर्माण होतो स्पर्श, म्हणजेच सहा इंद्रियांच्या माध्यमातून होते अनुभूती स्पर्शाची। कोणती ही इंद्रिये सहा? जीभ, नाक, डोळे, कान, त्वचा आणि मन, म्हणजेच षडायतन, म्हणजेच इंद्रिये सहा। नामरूपामुळे निर्माण होते षडायतन, म्हणजेच चेतना शरीरामुळे। सहा इंद्रियांची असते होत अनुभूती। विज्ञानामुळे निर्माण होते नामरूप, म्हणजेच चेतनेमुळे जाणवते अस्तित्व शरीराचे। संस्कारामुळे होते निर्मिती विज्ञानाची, म्हणजेच या अगोदरचे कर्म हे ठरते सहाय्यरूप चेतनेच्या निर्मितीस। चेतना असते संज्ञा, विज्ञान, संखार आणि वेदना यांच्या समुच्चयाने, तसेच पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या समुच्चयाने असते रूप, म्हणजेच काया। नामरूप बनलेले असते पंचस्कंधाने। चेतनेचे विज्ञान म्हणजेच कॉन्शियसनेस असतो विश्वात भरून तसा शरीरातही। म्हणजेच नामरूपाच्या कावेमध्ये अविद्येतून निर्माण होतो संस्कार, म्हणजेच ज्ञानाच्या अभावाने कर्म तयार होत राहते। 12 कड्यांची साखळी अविद्या,

अफाट शक्तीचे आम्ही धनी, अथांग अमुची ही करणी, रोखून वादळे छातीवरती नवी पहाट आणू धरणी। नमस्कार, आजच्या युवा शक्तीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM।

वादळ बनून जुनी जीर्ण झाडं उन्मळून टाकण्याची ताकद ठेवतो, अगदी तसाच युवा सुद्धा असतो. ज्याच्या मनगटात अंगार, डोळ्यात उद्याची स्वप्न आणि छातीत संकटांशी भिडण्याची हिंमत असते त्याला युवा म्हणतात. वय 18 ते 35 म्हणजे केवळ शरीराची वाढ नाही तर विचार, कृती आणि ध्येयवादाने भारलेली ही एक अवस्था असते. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे लागलेले आहेत, कारण आपल्याकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती आहे. पण प्रश्न असा आहे, ही ताकद केवळ संख्येपुरती उरणार आहे की काय, की ती जगाचं नेतृत्व करणार आहे? याच विषयावर आपण चर्चा करूया आजच्या युवा शक्तीमध्ये. इतिहास साक्षी आहे, जगातील कोणताही मोठा बदल, कोणतीही मोठी क्रांती वयस्कर मुत्सद्यांच्या चर्चेतून झाली असली तरी ती मैदानात उतरून तडीस नेण्याचं काम नेहमी तरुणांच्या रक्ताने केलंय. महाराष्ट्राच्या या पवित्र मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहा. वयाच्या अवघ्या 16 वर्षी जेव्हा मुलं खेळण्या बागडण्यात रमतात तेव्हा या छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. कुणाच्या जरावर? मुठभर मावळ्यांच्या. जे सगळे तरुण होते, तानाजी, बाजीप्रभू, शिवाकाशीद, हे सगळे तरुण रक्ताचे अंगार होते. विचार करा, जर त्या वयात महाराज शिवरायांनी सुरक्षिततेचा मार्ग निवडला असता तर आज आपला इतिहास काय असता? स्वामी विवेकानंद यांनी जगाला हलवून सोडलं जेव्हा ते 1893 शिकागो परिषदेत उभे राहिले, तेव्हा त्यांचं वय अवघं 30 होते. स्वामीजींनी तरुणांना एकच मंत्र दिला, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. स्वामीजी नेहमी म्हणायचे, मला 100 ध्येयवादी, लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेले तरुण द्या, मी भारताचा कायापालट करून दाखवेन. स्वातंत्र्य लढ्याकडे नजर टाकताना जर पाहिलं तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हसत मुखाने फासावर जाताना भगतसिंगांचे वय काय होते? अवघे 23. विनायक दामोदर सावरकरांनी लंडनमध्ये अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांची झोप उडवली तेव्हा ते तरुण होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 35-36 वर्षी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून हजारो वर्षांची सामाजिक विषमता मोडून काढली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या 17 वर्षी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या महापुरुषांनी तारुण्याचा अर्थ मौज मजा असा न लावता त्यांनी तारुण्याचा अर्थ ध्येय आणि समर्पण असा लावला. मित्रांनो, इतिहास तर गौरवशाली आहेच, पण आजचा वर्तमान काय सांगतोय? आज भारत जागतिक पट्टावर 5 मोठी अर्थव्यवस्था बनलाय, उद्या 3 बनेल. ही प्रगती कोणाच्या खांद्यावर सुरू आहे? ती आजच्या युवा अभियंते, संशोधक, शेतकरी आणि उद्योजकांच्या खांद्यावरच हो ना. स्टार्टअप्स आणि डिजिटल क्रांती. एकेकाळी तरुण नोकरीच्या शोधात फिरायचे, आज 22 ते 25 वर्षांचे तरुण कोट्यवधींच्या कंपन्या, युनिकॉर्न्स उभारत आहेत आणि शेकडो हातांना रोजगार देत आहेत. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत बघायचं झालं तर जेव्हा चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तेव्हा इस्रोच्या नियंत्रण कक्षात जल्लोष करणारे बहुतांश शास्त्रज्ञ हे 30 ते 35 वयोगटातले तरुण चेहरे होते, ज्यामध्ये अनेक तरुण महिला शास्त्रज्ञ आघाडीवर होत्या. क्रीडा क्षेत्र, ऑलिम्पिक असो, पॅरालिम्पिक असो किंवा क्रिकेट, नीरज चोप्रा सारखा तरुण शेतकरी कुटुंबातून येतो आणि भालाफेकमध्ये भारताला जागतिक सुवर्ण पदक मिळवून देतो. जेव्हा जेव्हा तरुणाईला संधी मिळाली तेव्हा तेव्हा तिने सिद्ध केलं की आम्ही कोणापेक्षा कमी नाही. पण मित्रांनो, आता नाण्याची दुसरी बाजू पाहण्याची वेळ आली आहे. व्यासपीठावरून केवळ गोड बोलणं आणि टाळ्या मिळवणं हा माझा उद्देश नाही. आज आपल्याला छातीवर हात ठेवून एका अत्यंत कटू सत्याला सामोरं जावं लागणार आहे. आज आपली युवा शक्ती खरोखरच योग्य दिशेने जाते का? आजचा तरुण दिवसातले 5 ते 6 तास मोबाईल स्क्रीनवर, इंस्टाग्रामच्या रील्सवर आणि नको त्या व्हिडिओजवर वाया घालवते. अंगठ्या

वेगाने स्क्रीन स्क्रोल करण्यात आयुष्य संपत चाललंय. विचार करा, जो मेंदू जगाचा शोध घेऊ शकला असता तो मेंदू आज 15 सेकंदाच्या फालतू रील्समध्ये अडकून पडलाय. म्हणजेच आजच्या तरुणाईला कुठेतरी डिजिटल व्यसन जडलंय असं आपण म्हणू शकतो. आज शाळा, महाविद्यालय आणि गल्ली बोळात गुटखा, दारू, अंमली पदार्थ यांचा विळखा घट्ट होत चाललाय. ज्या वयात जिममध्ये जाऊन छाती रुंद करायची, त्या वयात तरुण नशेच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत. ही संपत्ती देशाची आहे, ती अशी वाया जाता कामा नये, हो ना? व्यसनाधीनताकडे जो तरुण वळतोय त्यांना नक्कीच आपण वेळेवर सावध करणं हे आपलीच जबाबदारी आहे. आज तरुणाई महापुरुषांचे विचार वाचत नाही, केवळ त्यांच्या नावावर गाड्यांवर स्टिकर्स लावणं, डीजेवर नाचणं, सोशल मीडियावर वाद घालणं यालाच स्वाभिमान समजू लागली असं वाटतं कधी कधी. शिवरायांचे विचार चरित्रात उतरवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं हे कुठेतरी आपण विसरत चाललोय का? आणि बऱ्याचदा असंही बघायला मिळतं की अपयशाने खचून जाणं, आत्महत्या करणं, संयमाचा अभाव ही आजच्या तरुणाईची मोठी कमजोरी बनली आहे. कारण आजची जी पिढी आहे, आजची जी तरुणाई आहे, तिला इन्स्टंट यशाची सवय लागली आहे. कष्टाची तयारी मात्र कमी पडतेय कुठेतरी. तर हा सगळा विचार केला तर नक्कीच आपल्या मनात कुठेतरी शंका जाते आणि नक्कीच आपल्याला ती विचार करायला भाग पाडते. पण मग यातून मार्ग काय? आजच्या तरुणाने स्वतःला कसं घडवलं पाहिजे? तर त्यासाठी काही टिप्स आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. ज्ञानासोबत कौशल्य, येस, स्किल विथ नॉलेज. केवळ पदवी घेऊन कागदी वाघ बनण्यापेक्षा आज जगाला पदवीपेक्षा तुमच्या हातात काय कौशल्य आहे, काय स्किल आहे यात रस आहे. तंत्रज्ञान शिका, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याच्यात एक्सपर्टीज घ्या, संवाद कौशल्य आत्मसात करा. नक्कीच या सूत्रांनी तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठायला सहज साध्य करू शकाल. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, गीतेचे श्लोक वाचाच, पण त्यासोबत फुटबॉल खेळा, शरीर मजबूत करा, रोज 1 तास आपल्या शरीराला नक्की द्या, व्यायाम करा, घाम गाळा आणि त्यासोबतच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. कारण निरोगी शरीरातच कणखर मन वास करत असतं. केवळ स्वतःच्या पगाराचा आणि घराचा विचार न करता आपल्या गावासाठी, शहरासाठी, पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. झाडं लावणे, पाण्याचं संवर्धन करणं, गरजू मुलांना शिकवणं यासारख्या सामाजिक कामात हातभार लावला तर नक्कीच विकास हा ठरलेलाच असेल. आणि यासोबतच पुस्तकांशी मैत्री करा. जी पिढी वाचत नाही ती पिढी विचार करू शकत नाही, आणि जी पिढी विचार करत नाही तिला कोणीही सहज गुलाम बनवू शकतं. म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीनं विचार करायला शिकलात तर नक्कीच तुमचे निर्णयसुद्धा अचूक ठरू शकतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी व्हिजन 2020 लिहिलं होतं, भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे त्याचं तरुण मन. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. अगदी खरं मित्रांनो, स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. झोपेत पडणारी स्वप्न ही मनाची क्षणिक विश्रांती, कल्पना किंवा केवळ एक आभास असतात. ती सकाळी डोळे उघडताच हवेत विरून जातात, पण जागेपणी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न माणसाचा श्वास, ध्यास आणि जगण्याचं कारण बनतात. जेव्हा एखाद्या ध्येयाचा माणसांच्या अंतर्मनात असा ठसा उमटतो ना, तेव्हा आरामाची जागा एका सर्जनशील अवस्थेने घेतलेली असते. ती अस्वस्थता माणसाला झोपूच देत नाही, कारण डोळ्यात बंद पापण्यांमध्ये रंगणाऱ्या चित्रांपेक्षा भविष्यात घडवायचे वास्तव कितीतरी पटीने मोठे आणि लख्ख असते. रात्र सगळ्यांसाठी सारखीच शांत असते. फरक एवढाच असतो की बहुसंख्य लोक ती स्वप्न पाहण्यात घालवतात, तर इतिहास घडवणारे मोजके लोक ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागी राहतात. शांत झोपेत जे हरवून जातं ते केवळ एक स्वप्न असतं, पण रात्रीच्या शांततेत सुद्धा जे जळतं
तेच माणसाचं खरं अस्तित्व असतं. खऱ्या स्वप्नांचं वैशिष्ट्य हेच असतं की ती तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये रमूच देत नाहीत. ती सतत जाणीव करून देतात की तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे आणि गाठायचं शिखर खूप उंच आहे. त्यामुळे झोप उडवणारी अशी स्वप्न असणं हे शाप नसून काहीतरी असामान्य घडवण्यासाठी मिळालेली एक मोठी ऊर्जा असते. तेव्हा मित्रांनो, इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. गढ्याळाचे काटे कोणासाठी थांबत नसतात आणि हे तारुण्याचं वय पुन्हा कधी येतच नसतं. या वयात तुम्ही स्वतःला घडवलं तर देश आपोआपच घडेल, हो ना. देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, देश म्हणजे तुम्ही, आम्ही आणि आपली विचारसरणी. सीमेवर जाऊन गोळ्या झेलणं हीच फक्त देशसेवा नाही, तर आपल्या जागेवर आपल्या कामावर प्रामाणिक राहून काम करणं, भ्रष्टाचाराला नकार देणं आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणं ही सुद्धा सर्वात मोठी देशसेवा आहे. तेव्हा उठा, आळस झटका, नकारात्मकतेला लाथ मारा आणि जातीपातीच्या भिंती तोडून एकसंध व्हा आणि या देशाला पुन्हा जगद्गुरूच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सज्ज व्हा. अंगारात पाय रोवून फुलांसारखे फुलायचं असतं. अंगारात पाय रोवून फुलांसारखं फुलायचं असतं. वादळांशी पैज लावून आभाळ कवेत घ्यायचं असतं. वय सरलं तरी मन कधी म्हातारं होऊ द्यायचं नसतं. या अवखळ जगण्यालाच तर तरुणाई म्हणायचं असतं. पापण्यांवर स्वप्नांचे भार, बाहूंमध्ये अफाट जोर, वाटेतल्या अंधारालाही दाखवू आशेची पहाट थोर. तरुणाई म्हणजे केवळ वयाचा एक आकडा किंवा आधार कार्डवरची जन्मतारीख नाही. तरुणाई म्हणजे सळसळते विचार, नवनवीन प्रयोगांची भूक आणि व्यवस्थेला सकारात्मक प्रश्न विचारण्याचं धाडस. एका बाजूला डोळ्यात तरंगणारी आभाळाएवढी स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवर घाम गाळण्याची तयारी, या दोन्हींचा संगम म्हणजे तारुण्य. वादळांनाही वाट बदलायला लावणारा वेग म्हणजे तरुणाई. जिथं सुरक्षिततेपेक्षा संकटांशी भिडण्याचा आनंद मोठा असतो त्या वळणाचं नाव म्हणजेच तारुण्य. तारुण्य ही निसर्गानं दिलेली ताकद आहे, पण त्याला दिशा देणं हा स्वतःचा निर्णय असतो. उघड्या डोळ्यांनी आभाळ कवेत घेण्याची जिद्द आणि वास्तवाशी भिडण्याची हिंमत म्हणजे खरी युवा शक्ती. तरुणाई ही मानवी आयुष्यातली सर्वात सुंदर आणि तितकीच नाजूक अवस्था असते. या वयात भावनांचा कल्लोळ असतो, पण त्याचबरोबर सृजनाची अफाट ताकदही असते. आजच्या डिजिटल युगात तरुणाईसमोर आभासी जगाची अनेक प्रलोभने असतात. रील्सच्या झगमगाटात, तात्पुरत्या लाईक्सच्या शोधात आयुष्य वाहून जाण्याचा धोका मात्र मोठा असतो. परंतु खरी तरुणाई तीच जी स्वतःचा रस्ता स्वतः बनवते. जेव्हा तरुण पिढी आपल्या ऊर्जेचा वापर, आपल्या शक्तीचा वापर केवळ मौजमजेसाठी न करता ज्ञान, कौशल्य आणि समाजहितासाठी करते, तेव्हा ती केवळ स्वतःचं भविष्य घडवत नसते तर संपूर्ण राष्ट्राचा इतिहास बदलते. स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेलं छोटंसं पाऊल उद्याची मोठी क्रांती घडवू शकतं. म्हणूनच तरुणाई म्हणजेच युवा शक्तीची ताकद ओळखणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. तेव्हा इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. ना थांबणे ठाऊक आम्हाला, ना झुकणे ठाऊक आम्हाला. आम्ही घडवू नवा इतिहास हा विश्वास देतो जगाला. पेटवू मन, उजळू दिशा, घेऊन विजयाची ही युक्ती भारत मातेच्या चरणी समर्पित, हीच आमची खरी युवा शक्ती, हीच आमची खरी युवा शक्ती. श्रोते हो, आजच्या युवा शक्तीमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

0: मैत्रिणीनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 19व्या भागात आपण ऐकलं की वर्षातून एकदा येणारा उत्सव म्हणजे मोठ्या मायच्या अंगात येणं आणि यामुळे मंदिरात खूप गजबजाट असायचा. या उत्सवात मंदिरात मोठी माय अंगात येऊन लोटांगण घालू लागली की ते बघण्यासाठी आणि आपल्या मनातील शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून आणि मोठ्या मायचं दर्शन घेण्यासाठी म्हणून वाड्याच्या बाहेरपासूनच स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. नेमकं याच दरम्यान लेखिका औरंगाबादेतील शहागंजमध्ये जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांच्या मुक्कामासाठी म्हणून राहायला गेल्यात. जक्कल सरांचं संपूर्ण कुटुंबच लेखिकेवर अतोनात जीव लावायचं, त्यामुळे लेखिकेला आपली माहेरची जिव्हाळ्याची माणसं भेटल्याचं मानसिक समाधान व्हायचं. मे महिन्याच्या दिवसात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका कोकणात गोपरी मुक्कामाला म्हणून गेले होते. कोकणची गांधी ज्यांना म्हणत त्या कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रमात म्हणून हे तिघेही काही दिवसांच्या मुक्कामास होते. अप्पासाहेबांचा हा गोपुरी आश्रम म्हणजे नारळी, पोफळी, आंबा, पेरू, फणस, अननस याशिवाय केळी डाळिंबांच्या बागाही इथे होत्या. बागेत पाण्यानं विहीर तुडुंब भरलेली. आहा, हे दृश्य म्हणजे अगदी अवर्णनीय असं. या आश्रमाची जागा म्हणजे शेणानं सारवलेलं भलं मोठं पटांगण. 300-400 आश्रमीय मंडळी एका वेळेस सहज प्रार्थनेला बसू शकतील अशी ती भव्य दिव्य जागा. ही कोकणची मंडळी म्हणजे खूप काटक. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम आणि फक्त कामच, दमण्याचं नावच नाही. केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने मोठी नदी वाहत होती, गड नावाची. अण्णांनी आणि अब्दुलभाईंनी लेखिकेला या नदीतच पोहायला शिकविलं, पण लेखिकेनं एवढी मोठी काळाशार पाण्याची नदी प्रथमच पाहिली होती. पहिल्या दिवशी तर अण्णासाहेबांचं ते पाण्यात डुबकी मारून गायब होणं बघून लेखिका खूप घाबरल्यात आणि अण्णा अण्णा करून ओरडायला लागल्यात. पण लेखिकेचा आकांत बघून अण्णा लगेच पाण्यातून वर आले, तेव्हा कुठे लेखिकेच्या जीवात जीव आला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 20वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: त्या दिवशी काठावर बसून नुसते पाण्यात पाय सोडण्यापर्यंतच मजल गेली. पाय पाण्यात खाली सोडले की की मासे चोहो बाजूंनी कुठून कुठून गोळा होत माहीत नाही. इतका वेळ एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडला की लगेच तिथे यायचा. मी पटकन पाय वर काढून घ्यायची. मनात म्हणायची, छे गो बाई, आपलं हे काम नाहीच. आपल्याला जन्मात कधी पोहायला यायचं नाही. पण मन आतल्यात नाराज व्हायचं. एवढी मोठी नदी, छान पाणी. इंदू, अगं पुन्हा तुला कुठं मिळणार आहे? तू केव्हा कुठं आणि कशी पोहणार? अगं अण्णांकडे बघ, त्यांच्या तुझ्या वयाचा विचार कर. ते पहा कसे छान माशासारखे पोहतात. अगं तू मनाची हिंमत कर ना, येईल बघ पोहायला. पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. हे असे विचार करत करतच अण्णांचे कपडे मी कधी धुतले ते कळले नाही. अण्णा म्हणाले, चला बाईसाहेब, पोहायचं नाही ना, जाऊ दे. आधी नदी पाणी पाहून घे, हळूहळू येईल तुला पोहायला. गप्पा मारत मारतच आम्ही खोलीत आलो. इंदू, तुला पोहायला आलंच पाहिजे. अण्णाही म्हणालेत, तुला पोहायला येईल म्हणून. मग तो अख्खा दिवस नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या करणं, मनानेच मी पाण्यात डुबक्या मारत होते.
3: अखेर दुसरा दिवस उजाडला. अण्णांनी मला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. खोलीतूनच कपडे बदलून नदीवर जायचं ठरलं. त्यांनी अब्दुलभाईलाही हाक मारली. अब्दुलभाई तर एका पायावर तयार होते. ते आमच्या बरोबर पोहायला आले.
4: वा हिंदू, तुम तो बहुत दुबली पतली हो, साड़ी में बहुत अच्छी लगती हो, बड़ी लगती हो. क्यों अण्णा, आपण इसको ऐसे कपडे पहनने को कहेंगे.
3: मध्ये मध्ये बोलायची भलती सवय होती अब्दुलभाईना. अण्णा ते तसं बोलल्यावर काहीही बोलले नाहीत, फक्त एवढंच म्हणाले, उसको आज तैरना सिखाना है, चलो हमारे साथ. आता दोघं जण माझ्यासोबत होते. पोहण्याचा पहिला थडा आज मी गिरवणार होते. आंबा फणसाची झाडं ओलांडून, दोन चार खोल्या ओलांडून पाऊल वाटेनं आम्ही नदीकडे निघालो. नदीच्या वरच्या बाजूला मोठं मोटार इंजिन बसवलं होतं. नदीचं पाणी काही वेळेला वरच्या फळबागांना सोडलं जायचं. 8-10 कच्च्या पायऱ्या उतरून नदीवर गेलो. सगळीकडे लाल विटकरी चिकण माती. ओल्या कपड्यांनी त्यावरून चालत गेलं की आपले कपडे पांढरे होते यावर विश्वास बसायचा नाही. त्या मऊ लोण्यासारख्या मातीतून जायला खूप छान वाटायचं. त्यात आज अंगावर साडी नव्हतीच. मळू नये म्हणून वर धरायचा प्रश्नच नव्हता. सुटसुटीत हलके हलके कपडे अंगावर होते, त्यामुळे मलाही खूप हलकं हलकं वाटत होतं. नदीच्या काठावर मोठ्या दगडावर आम्ही कपडे ठेवले. अण्णांनीही कपडे काढून दगडावर ठेवले. अब्दुलभाईंची तर नेहमी हाफ पॅन्टच असायची. फक्त शर्ट काढून त्यांनीही अण्णांच्या पाठोपाठ पाण्यात सुळकांडी मारली. दोघंही 2-3 मिनिटांनी परत काठावर आले. दोघांनी हात पुढे करून मला पाण्यात बोलवलं. माझी हिम्मत होत नव्हती. पाण्यातल्या माशांची, त्यांच्या गुळगुळीत स्पर्शाची आठवण जरी झाली तरी कसंच होऊन मी बाहेर म्हणजे मागे मागे जात होते. अण्णा काही बोलले नाही. अब्दुलभाईच काठावर आले. त्यांनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाका तोंडात जायला लागला. जीव घाबऱ्या घुबऱ्या झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभं करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्याने इतका गुळगुळीत झाला होता की सटकन पायच निसटला. तणकण ढोंगणावर सापडले, शेकून निघाले. पण अब्दुलभाई हार खाणारे नव्हते. अण्णा बाजूला होते, ते हे सगळं पाहतच होते. मला अण्णांची कधी कधी फार भीती वाटायची. आजही त्यांचं माझ्याकडे पाहणं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला जरब दाखवत होते. मी पुन्हा पुन्हा पाण्यात उभं राहायचा प्रयत्न करत होते, पण पाय तळाला लागतच नव्हते. पुन्हा पुन्हा पाण्यात पडत होते. खूप पाणी पिऊन झालं होतं. नाका डोळ्यात पाणी जाऊन डोळे खूप लाल झाले होते. डोकं जड वाटत होतं. इतक्यात अब्दुलभाईंनी हात सोडून दिला. ते कुठं दिसेना असं झाले कळलं सुद्धा नाही. मी मनाचा हिय्या केला, पाण्यात सुळकांडी मारली. कुठं गेले कळलंच नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. कुठल्या तरी दगडावर जाऊन आपटले होते. पण कालच्या इतका आज माशांनी मला त्रास दिला नाही एवढंच समाधान. आजचं पोहणं डोक्याला मार लागल्यामुळे तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल पोहून येतो, तू इथं स्नान कर, काहीतरी वाचत बस. अण्णांचं तसं बोलणं मला खिजवल्यासारखं वाटायला लागलं. मला पाण्याची ओढ लागली होती. आपण आज नक्की पोहू शकू. मी कालचेच अण्णांचे कपडे घातले, त्यांच्याबरोबर पोहायला गेले. अण्णांनी आज मला स्वतःच्या हातावर आडवं धरलं, पाय मारायला शिकवलं, हात हलवायला शिकवलं. अब्दुल, तुम्ही आज थांबा, मी सांगतो तिला. आज अण्णांनी जे पोहायला शिकवलं तेच पहिलं आणि शेवटचं. त्यानंतर मला बऱ्यापैकी पोहायला यायला लागलं. कणकवली गोपुरीचे ते दिवस कधीही विसरणं शक्य नाही. तरुण शांती सेनेचा आमचा एक मित्र होता, रमाकांत सावंत. कणकवलीच्या खेड्यापाड्यात काम करून लोकांना एकत्र जमवायचा, त्यांचे हक्क कर्तव्य बजावून सांगायचा. सायंकाळी अण्णासाहेबांनी रिपोर्ट द्यायला यायचा. अण्णा त्याला नवे मार्ग, नव्या योजना सांगायचे.
2: त्याला हेही सांगायला विसरायचे नाहीत. आमच्या इंदूला सायंकाळी फिरायला घेऊन जा. तिला करवंदांची जाळी दाखव, बोर आंभळांची झाडं दाखव. तोही न विसरता करवंद द्यायचा. अब्दुल भाई सुद्धा बरोबर असायचे. तेही जांभळं करवंद आणायचे. पोट भरून काळेशार आंबट गोड करवंद खाणं, लांब लांबवर फिरत चालत राहायचं. सायंकाळी 7-7:30 सगळ्यांनी एकत्र बसून प्रार्थना म्हणायची. नंतर कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी अण्णा समजवून घ्यायचे. त्या सोडवण्याच्या दृष्टीने बारकाईनं विचार मनन करायचे. त्या कार्यकर्त्यांची आपापसात भांडणही व्हायची बऱ्याच वेळा. कधी कधी भांडणं इतकी विकोपाला जायची की त्यातला एखादा लगेच आपल्या गाशा गुंडाळून गावाकडे जायची वर्दी द्यायला अण्णांकडे यायचा. अण्णा त्याला जवळ बसवून मायेनं पाठीवरून हात फिरवायचे, समजावून सांगायचे, तुझी आश्रमाला किती जरुरी आहे हे त्याला पटवून द्यायचे. त्याच्यात आपलेपणा जवळीक निर्माण करायचे. आणि मग त्याचं गावी जाणं रद्द व्हायचं. जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवून अण्णा स्वतःहून त्यापासून दूर राहायचे. ही कार्यकर्ती मंडळी आता पूर्णपणे इथला व्यवहार सांभाळण्यासाठी समर्थ झाली आहे असं वाटल्यावर तिथून बाहेर पडायचे. राजीनामा दिला म्हणून संपलं, पुन्हा जाणं नाही असं कधीच व्हायचं नाही. वर्षातून एकदा तरी चक्कर मारून नीट खडी बसली की नाही ते पाहायचे. नसल्यास समजावून दुरुस्त करून जास्तीचा मुक्काम करून ते काम हातावेगळं करायचे. असेच एका वर्षी मे महिन्यात आम्ही कोकणात गोपुरीला गेलो होतो. मे अखेरीचे दिवस असावेत. कोकणात अगोदरच पाऊस सुरू झाला होता. अण्णांचं वय 70-75 त्यात त्यांचा अस्थमा. पाऊस पडला म्हणजे धुवाधार नुसता कोसळतच राहायचा. आम्ही ज्या कौलारू खोलीत होतो तिथून लांबवर पाहत राहिलं की झाडं डोंगर दिसायचेच नाहीत, नुसत्या पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या पावसाच्या धारा. जमिनीवरून झाडाझाडातून वाहणारे थो थो पाण्याचे लोंढे. याआधी कोल्हापूर मराठवाड्यातला तुरळक कोरडा पाऊसही अनुभवला होता, पण हा कोकणातला आभाळ फाटल्यासारखा सतत कोसळणारा पाऊस मी पहिल्यांदाच पाहत होते. अण्णांना स्वेटर कानटोपी घालायला दिली. खरं तर ती दुपारी 3-4 वेळ होती, पण पावसाने अंधारून सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले. त्यांच्या डोक्याखाली उशी दिली, अंगावर शाल घातली, खिडक्या दारं बंद केली. गार वाऱ्यात त्यांचा लागलेला डोळा मोडू नये म्हणून खोलीत बाजूलाच ठेवलेल्या आराम खुर्चीत एक पुस्तक घेऊन वाचत बसले. बाहेर पावसाचे संगीत चालू होतं आणि आत अण्णांचं घोरणं सुरू होतं. घोरणं म्हणजे अण्णांचं झोपेत अर्धवट तोंड उघडं राहायचं. तोंडात दात नसल्याने ओठांची हालचाल, हळूच शीळ घातल्यासारखा आवाज यायचा. नाकातूनही हवा आत बाहेर येताना वेगळा आवाज व्हायचा. मी वाजता वाजता मधूनच अण्णांकडे बघायची. थोड्या वेळानंतर ते एका कुशीवर वळून झोपले. पुन्हा पांघरून विस्कटलं म्हणून मी नीट केलं, पुन्हा वाचत बसले. काय वाचत होते माहीत नाही, पण वाचता वाचता माझाही डोळा लागून गेला. जेव्हा जाग आली तेव्हा अण्णांनी अंगावरचे कपडे काढले होते. अण्णा, अण्णा काय झालं? काही नाही, खूप घाम आला म्हणून कपडे काढतो. मी पाहिलं तर खादीचा बनियान शर्ट पूर्ण भिजून चिंब झाला होता, अक्षरशः पिळून काढला मी. अरे, बाहेर तर इतका पाऊस गारठा असताना अण्णांना इतका घाम कसा काय आला? मी मनातच विचार करत राहिले. खरखरीत पंचांनी त्यांची पाठ पोट डोकं पुसून काढलं, दुसरे कपडे घालायला दिले. पण नंतर अण्णा खूप थकल्यासारखे का वाटत होते? अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता. हे नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी डॉक्टर आल्यावरच कळलं. त्यांनी एवढ्या मोठ्या गोळ्या औषधं दिली, एक इंजेक्शन सुद्धा दिलं. तेव्हा त्या आजारपणाचं किती भयानक जीवघेणं स्वरूप होतं हे कळलं. पण अण्णांनी हे माहीत असूनही मला सांगितलं नाही. मग मीच त्यांच्यावर खूप रागावले. अण्णा मला का नाही लगेच सांगितलं? मी डॉक्टरना लगेच बोलवून आणलं नसतं का? पण अण्णा अगदी शांत म्हणाले, या अगोदर 4-1 वर्षांपूर्वी मला असाच अटॅक येऊन गेला. मला कल्पना आली होती, पण इंदू अगं तुला सांगितलं असतं तर तू घाबरली असतीस. लगेच पावसात भिजून धावपळ करून डॉक्टरांना घेऊन आली असतीस. म्हणजे तू भिजली की तू आजारी पडणार, मग तुझा आजार पण कोण करणार ग? बरं म्हटलं, हिला काही माहीत नाही, अज्ञानात आनंद असतो तो असा. असं म्हणून ते सहजच हसून गेले. पण मला मात्र माझ्या अडाणी मनाची खूप लाज वाटली. अण्णांसारखा एवढा मोठा माणूस अखंडपणे न थकता अविश्रांत या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला भिंगरीसारखा हिंडायचा, अहोरात्र दुसऱ्यांसाठी जगणारा, कुठेही पैसे अडक्याची, नावाची, प्रसिद्धीची, यत्किंचित ही अपेक्षा न ठेवणारा हा माणूस एकटाच प्रवास करत होता. त्यांच्या बरोबर आपण राहतो, काहीही करू शकत नाही. उलट आपल्यालाच ते किती काळजीपूर्वकपणे जपतात. खरंच कोण मी, नात्याची की गोत्याची? पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी माझ्यासारख्या असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभं केलं, आमचे संसार विकरून दिले.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 20वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. वो फिर नहीं आते काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिर नहीं आते. आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नहीं आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळं विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो, आपणहून घट्ट धरून ठेवलं तर कदाचित थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल, हो ना.

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता, सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर निखळ हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: भवन 90.8 FM ची मी आहे आरजे शुभांगी आणि आज आपण खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी युट्यूब लाईव्ह जात आहोत. स्वर साधना म्युझिक अकॅडमी तर्फे आपण लाईव्ह सेशन सुरू करीत आहोत आणि लगेचच या सेशनला आपण सुरुवात करणार आहोत. आपला लाडक दैवत म्हणजे गणपती बाप्पा मोरया जल्लोष सुरू झालाय. सगळीकडे जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि सगळेजण वाट बघताय आगमनाची. हो, आतुरतेनं वाट बघताय कारण एकच दिवस, काही क्षणांची दूरी आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन आपलं या ठिकाणी होणार आहे. विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, बुद्धीचा दाता आणि कलावंतांच्या कलेला आशीर्वाद देणारा आपला लाडका गणराया. हो, याच्या आगमना प्रित्यर्थच स्वर साधना म्युझिक अकॅडमी तर्फे आजचा हा लाईव्ह सेशन म्हणजेच वंदू गणेशा. वंदू गणेशा या कार्यक्रमामध्ये आपण सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: मित्रांनो, आज जळगावला पाऊस खूप पडतो आहे, त्यामुळे आपला नियोजित कार्यक्रम थोडा उशिरा सुरू होत आहे. 5 वाजता सुरू होणार कार्यक्रम आपला थोडासा लेट सुरू होतो आहे, कारण पावसाच्या या व्यत्ययामुळे आपण जरा उशिरा आपल्या युट्यूब चॅनलवर युट्यूब लाईव्ह घेत आहोत. सर्वांचे स्वागत आहे.
0: स्वागत आहे. जसं सरांनी म्हटलं की पावसाचं आगमन झालंय, लाडका गणराय आपल्या बऱ्याच दिवसापासून आपण पावसाच्या प्रतीक्षेतही होतो. जळगाव आहे, जळगाव म्हटलं की पाऊस वाट बघायला लावतोच, पण गणराया येणार म्हटल्यावर पावसानेही त्याची हजेरी लावलेली आहे आणि हजेरी लावल्यामुळे कुठेतरी टेक्निकल इश्यूज येतात, तर ते टेक्निकल इश्यूज सॉल्व्ह करता करता त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. टेक्निकल इश्यूज सॉल्व्ह होतच आहेत. आपले अतिथी सुद्धा या ठिकाणी लवकरच येत आहेत, तर थोडा वेळ आपल्याला वेट करावा लागला त्याबद्दल खरंच आम्ही दिलगीर आहोत. स्वर साधना म्युझिक अकॅडमी तर्फे तुम्हाला लाईव्ह सेशनला थोडा उशीर झाला जॉईन करायला, आम्हाला उशीर झाला, त्यामुळे नक्कीच आम्ही दिलगीर आहोत आणि काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि गणपती गीतांचा छान असा आस्वाद आपण या ठिकाणी घेणार आहोत. माननीय अतिथींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतच आहे आणि आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत.
1: मला वाटतं आपण तोपर्यंत आजच्या सहभागी कलाकारांची नावं सांगून देऊया.
0: नक्कीच नक्कीच सर, नक्कीच सांगा.
1: आजचे सहभागी कलाकार आहेत तनुष्का चौधरी, त्यानंतर वैष्णवी दुसाने, त्यानंतर प्रीतम माजी, सोनाली महाजन, मिनल देवरे, अनिल टाक, स्वरा बडगुजर आणि आजच्या आपल्याला सातसंगत तबल्यासाठी करणार आहे ऋषभ बडगुजर आणि मी तबल्या हार्मोनियम सोबत आपल्यासोबत असणारच आहे आणि आपल्यासोबत प्रज्ञा फेरवानी ही सुद्धा आपली विद्यार्थिनी आहे, तिचा सुद्धा सहभाग आजच्या कार्यक्रमात आहे आणि आपल्यासोबत सूत्रसंचनासाठी शुभांगी बडगुजर, आरजे शुभांगी बडगुजर आहेतच आणि ज्या कॉमेंट्स आपल्या येतील त्या वाचण्यासाठी भूमिका आहे, भूमिका बडगुजर. तेव्हा या सर्वांचा सहभाग
0: आणि यासोबतच सुधाकर कुलकर्णी सर सुद्धा जॉईन करणार आहेत.
1: हो, सुधाकर कुलकर्णी सर आपल्या बासरी वादनाचं एक छानसं गणपतीचं गाणं ते पण ऐकवतील. तर एवढे सगळे सहभागी कलाकार आपल्या सोबत असताना आपण वंदू गणेशाला नक्कीच आगमन त्याचं सामोरे जाणार आहोत.
0: आणि मनभावन रेडिओ मनभावनचं सौजन्य या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेलं आहे. अतिथींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी मान्यवर अतिथींना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यावं. आपलं लाईव्ह सेशन सुरू झालेलं आहे.
1: आजच्या कार्यक्रमाचे जे आपले रेडिओ मनभावनचे जे संचालक आहेत, अध्यक्ष आहेत अमोल देशमुख सर, आपलं स्वर साधना म्युझिक अकॅडमी युट्यूब चॅनल तर्फे खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद सर.
0: या ठिकाणी आपल्या सोबत आलेले आहेत रेडिओ मनभावन 90.8 FM चे संचालक श्री अमोल देशमुख सर. या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे आणि अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी आपली उपस्थिती दिली आहे, त्याबद्दल सरांचं स्वागत सुद्धा आणि आभार सुद्धा. सर, मी माननीय श्री पराग बडगुजर सरांना विनंती करते, त्यांनी सरांचं स्वागत करावं.
1: आणि विशेष म्हणजे आजचा आपला स्वर साधना म्युझिक अकॅडमीचा कार्यक्रम संपूर्णपणे मराठीत पहिल्यांदा होतोय. आपलं हे मोस्टली कार्यक्रम आपण हिंदीत करीत असतो, पण गणपती बाप्पा महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम आपण मराठीत घेणार आहोत.
0: सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सुरातला ताल म्हणे फक्त तुझी साथ दे, फक्त तुझी साथ दे. गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता गणेशाचं पूजनानंतर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद सर. आणि या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे गेल्या वेळेला संगीत रजनीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता, स्वरसाधना म्युझिक अकॅडमीमधले सर्व विद्यार्थी यांना या ठिकाणी सर्टिफिकेट्स प्रदान करण्यात येणार आहेत मान्यवरांच्या हस्ते. तेव्हा आपण पहिली प्रस्तुतीकडे जाऊया आणि आपले स्वर, आपले आवाज, आपला रियाज काय असतो, संगीताची साधना कशी केली जाते स्वरसाधना म्युझिक अकॅडमीतर्फे, तर हे सगळं आपण या कार्यक्रमातून युट्यूब लाईव्ह सेशन मधून जाणूनच घेणार आहोत. सुरुवातीला 14 सप्टेंबरची सकाळ आणि हे गाणं नसणार तर मजाच नाही येणार ना. प्रथम तुला वंदितो कृपाळा ह्या गाण्याने नक्कीच सगळ्यांच्या घरात सुरुवात होणार आहे. प्रथम तुला वंदितो सादर करते तनुष्का चौधरी आणि स्वतः श्री संजय बडगुजर सर.
1: पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पडवाल यांनी हे गीत गायलं. अष्टवनी चित्रपटातलं एक गीत आहे आणि कार्यक्रम ऐकण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन कॉमेंट्स करायचे आहे आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा सादर आहे सर्वसाधना वंदू गणेशाची पहिली प्रस्तुती, प्रथम तुला वंदितो.

0: वा, अतिशय सुरेल सुरुवात. गणरायाला केलेल्या या सुरेल वंदनेने आपण कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. खरंच संजयजी आणि तनुष्का, तुमच्या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन सुद्धा आणि आभार सुद्धा. खूप छान सुरुवात कार्यक्रमाची झालेली आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे की गणपती बाप्पा मोरया लिहायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. आणि कसा वाटतोय कार्यक्रम, सुरुवात कशी झाली, त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा. तुमच्या कमेंटच्या प्रतीक्षेत आम्ही आहोतच. आणि काही क्षणातच मी भूमिकाला विनंती करेल की बरेचसा कमेंट आलेला दिसताय मला आपल्या श्रोत्यांकडनं, त्या कमेंट्स तू प्लीज वाचून दाखव, म्हणजे आपल्याला कळेल की किती श्रोते आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि कसा आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून.
1: नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. खूप कमेंट्स आलेले आहेत. मुस्कान बाफना, व्हेरी नाईस सर, थँक्यू मुस्कान. वैशाली दुसाने, खूप छान, थँक्यू. प्रताप चव्हाण म्हणतायत कार्यक्रमाची खूप सुरुवात छान झालेली आहे, धन्यवाद. रागिणी चव्हाण म्हणतायत खूप खूप छान गणपती बाप्पा मोरया, धन्यवाद. गीत म्हणतायत गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. साधना बडगुजर म्हणतायत गणपती बाप्पा मोरया, खूप छान कार्यक्रम होतोय, धन्यवाद.
2: धन्यवाद. मला वाटतं आपण कॉमेंट्स तर घेतो आहोत, पण यासोबत सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला पण लाईक करा सर्वांनी.
0: नक्कीच नक्कीच. खूप छान आपल्याला प्रतिसाद आपल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून मिळत आहे.
3: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आणि आता पुढची आपण राग सारंग ची बंदिश सादर करणार आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं जात असतं, विविध रागांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. आणि हे विद्यार्थी आता तुमच्या समोर राग सारंग ची गणेश वंदना बंदिश एक सादर करताय.
2: त्रितालात, ताल त्रितालमध्ये आहे ही बंदिश.

वा, खूपच सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी स्वरसाधना म्युझिक अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे. पण मग या विद्यार्थ्यांचं कौतुक हे व्हायलाच हवं ना? नक्कीच. तर आता या विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून, त्यांना एक मोटिवेशन मिळावा म्हणून, आपण ज्या विद्यार्थ्यांनी आपला बेस्ट परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे

धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. आपण राग सारंगची बंदिश आताच ऐकली आणि या गाण्यानंतर आता पुन्हा एकदा स्वरसाधना म्युझिक अकॅडमीचे सर्व विद्यार्थी सादर करताय चिक्क मोत्याची माळ. सुंदर असं गाणं. शास्त्रीय संगीताची खरी ताकद म्हणजे मोजक्या स्वरांमधून सुद्धा मनांमध्ये मोठी अनुभूती निर्माण करण्याची क्षमता असते. स्वरसाधना ग्रुपतर्फे ही अनुभूती आपण आज पाहणारच आहोत. तेव्हा ऐकूया पुढचं गाणं चिक्क मोत्याची माळ.

पुढच्या गाण्याला सुरुवात होईल तोपर्यंत कमेंट्स रीड करूया. किरण साळुंखे म्हणतात, गणपती बाप्पा मोरिया खूप छान योग्य वेळी योग्य दिवशी आयोजन केले, धन्यवाद. जयश्री चिंचोले म्हणतात, गणपती बाप्पा मोरिया

0: अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद जयश्रीजी. पंकज बडगुजर म्हणतात खूप छान मामाश्री. धन्यवाद पंकज.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर नितीन म्हणतात स्वरसाधना संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा खूप सुंदर असा कार्यक्रम. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद नितीनजी. सुधाकरजी म्हणतात सुंदर झाले गाणे गणपती बाप्पा मोरया.
1: धन्यवाद.
0: दिलीप मिसाल म्हणतात वा क्या बात है वन्स मोर. धन्यवाद.
1: आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे वन्स मोर नाही घेऊ शकत दिलीपजी.
2: सर्व रसिक श्रोतांचे मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतोय आणि लक्षात येत आहे तुमचा प्रतिसाद किती छान आम्हाला मिळतोय. असा हा गणपती राय आपल्याला आशीर्वाद देतोच आहे. आपण त्याची आराधना सुद्धा करत आहोत स्वर साधनातर्फे. तर उद्या म्हणजे 14 सप्टेंबरला गणपतीचं आगमन गणपती रायाचं आगमन घराघरात होणार आहे. पण प्रत्येकाला ओढ असते त्याच्या आगमनाच्या आतुरतेची आणि सगळे वाट बघत असतात. पण मग गणपती बाप्पा जेव्हा घरी आणला जातो तो कसा दिसतो कसा वागतो कसा गोंडस वाटतो हे सगळं आपल्या गाण्यातून सांगतीये स्वरा बडगुजर. तिचं गाणं ती सादर करतीये आता.
1: आणि ही आपल्या क्लासची सगळ्यात चिमुरडी विद्यार्थिनी आहे. आपण मागे एक विद्यार्थी बघितला होता वेद वासेवा आहे. आता ही एक आमची स्वरा आहे गणपती बाप्पाचं गाणं म्हणते.
2: रेडी
1: रेडी स्टार्ट.

0: मस्त मस्त
1: मस्त खूप छान मस्त छोटीशी बालकलाकार तिने आपली कला सादर केली. यानंतर स्वरसाधना ग्रुप पुन्हा एकदा आपल्या समोर झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निरझर हो हे सुंदर असं गणेश गीत आपल्या समोर सादर करत आहे.
0: मला वाटतं हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे. खूप सुंदर हा उषाताईंचा अल्बम खूप गाजला होता त्यावेळेला. जुन्या काळातला हा गाणं आहे, खूप जुनं गाणं आहे. आणि या अल्बम मध्ये सर्वच गाणी बालभक्तालागी असेल, रांजण गावाला असेल, सारे गम प असेल, सर्वच गाणी या अल्बम मध्ये सगळे गाणी झुळझुळ आहेत. त्यातल्या त्यात सुपरिचित गाणं आहे, सर्वांना आवडणारं गाणं आहे आणि अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हे गाणं आवडलेलं आहे. काय काय एक छान गाणं झुळझुळ आहे पुण्यजळाचा.

0: खूप छान।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
0: यानंतर कार्यक्रमामध्ये आपण अनुभवणार आहोत वाद्य संगीताची जादू, आणि त्यातल्या त्यात बासरी म्हटलं म्हणजे अतिशय भावपरशी मनाला भावणारी बासरी असते, आणि म्हणूनच आपल्या समोर सादर करत आहे सुधाकरजी कुलकर्णी सर बासरी वादन। तुझं मागतो मी आता हे सुंदर असं गाणं बासरीवर ते सादर करत आहेत।
2: आणि हे पण गाणं लता दिदींचा एक सुंदरसा गणपती वंदना खूप सुंदर अल्बम लता दिदींचा होता, आणि या अल्बम मधलं सुख करत दुःख करता ही गणपती आरती सर्वश्रुतच आहे, त्यातलंच हे गाणं आहे तुझं मागवतो मी आता भजनी तारातलं हे पण गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे, आपण ऐकूया बासरीवर।

शब्द नसतानाही भावना पोहोचवता येतात हे पुन्हा एकदा संगीताने सिद्ध करून दाखवलंच आहे. खूप छान सुधाकरजी, खूप छान अप्रतिम सादरीकरण. आणि रसिक मित्रांनो, तुम्हाला जर हे गाणं आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा वा. धन्यवाद. आणि आता पुढचं सादरीकरण करणार आहेत तुझं मागं तुम्ही आता आत्ताच आपण ऐकलंय, त्यानंतर ओंकार स्वरूपा हे गाणं पुन्हा एकदा स्वरसाधना ग्रुप कोरसमध्ये सादर करत आहेत.

0: रसिक श्रोते हो, आपल्या लाडक्या बाप्पाला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. गणपती, गजानन, लंबोदर, विनायक, कितीतरी नावं, पण प्रत्येक नावांमधनं गणेशाच्या एका वेगळ्या रूपाचं दर्शन आपल्याला होत असतं. जसं की गजानन म्हटलं म्हणजे गजाननाचं रूप धारण करणारा, म्हणजे गजासारखं दिसणारा गजानन. आणि आता आपण गजाननाला अतिशय प्रेमानं साद घालणार आहोत. गजाननाला, आपल्या गणरायाला प्रेमानं साद घालणारं हे गीत सादर करतीये तनुष्का चौधरी, गजानना श्री गणराया. वंदन करूया गणरायाला पुन्हा एकदा या गीतामधून.
1: अगदी अगदी, लता मंगेशकरांनी गायलेलं हे त्या अतिशय त्या धाटणीतलं गीत, अतिशय लोकप्रिय असं गीत तनुष्का भजनीता.

0: थँक यू.
1: वा खूप छान. आणि आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा कमेंट्स वाचण्याची. मी भूमिकाला पुन्हा एकदा विनंती करते, आपल्याला कमेंट्स कोणी कोणी पाठवल्या आहेत नक्कीच सांग.
2: धन्यवाद. साधनाजी म्हणतात खूप छान गाणे झाले, सुधीर कुलकर्णी बासरीवरील गाणे अप्रतिम होते. धन्यवाद साधनाजी. किरणजी फेरवानी म्हणतात क्या बात है. धन्यवाद किरणजी. परागजी म्हणतात गणपती बाप्पा मोरिया खूपच छान कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद परागजी. अक्षय वाडिले म्हणतात खूपच छान. धन्यवाद अक्षयजी. प्रणव चौधरी जी म्हणतात वा क्या बात है, ऑल आर टॅलेंटेड सिंगर्स. धन्यवाद प्रणवजी. एक विदेशी सबस्क्रायबर सुद्धा जॉईन झालेली आहे लीजा अल्वारेस, जी म्हणते आहे अमेझिंग व्हॉइस, अमेझिंग लिटिल गर्ल. थँक्यू लीजा. गीत जी म्हणतात वाव एक्सलेंट एव्हरीवन. थँक्यू. मूड्स अँड म्युझिक म्हणतात नेहमी घेत चला असे कार्यक्रम. हो नक्कीच. धन्यवाद. तुम्ही तुमच्या गाण्यांचे सजेशन सुद्धा देऊ शकतात. थँक्यू.
1: थँक्यू सो मच फॉर कमेंटिंग. आणि खरंच तुमचा इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय, त्यामुळे नक्कीच याच्यापेक्षा आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला नक्कीच मिळतेय. धन्यवाद सर्वांचे. आणि आता कार्यक्रमात येणार आहे थोडा वेगळा रंग. हो, भक्ती आणि वाद्य संगीताचा एक संगम या ठिकाणी दाखवणार आहे. सादर करता एक वेगळं वाद्य, गिटारवर सादर करतोय प्रीतम माझी आणि ग्रुप. एक छानसं गाणं देवा श्री गणेशा आपल्या समोर सादर करताय स्वर साधना म्युझिक अकॅडमी ग्रुप. प्रीतम माझी अँड ग्रुप गिटारवर तो गाणं सादर करतोय.
3: आणि हे गाणं सर्वांना सुपरिचित आहे, देवा श्री गणेशा.

0: गणपति बप्पा
1: मोरिया,
2: मंगल मूर्ति
1: मोरिया।
2: क्या बात है, पारंपरिक भक्ति भावाला आधुनिक संगीताचं जोड देणारं हे सुंदर संगीत, खूप छान मजा आली।
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।

श्रोतेहो, आजपासून आपण आपल्या अर्थ हारायला लागला की इतर प्राण्यांपेक्षा प्रगत भागामध्ये एक पेशी आणि बहुपेशीय प्राणी कोणते, जीव कोणते याबद्दल जाणून घेऊया आपल्या शरीरशास्त्र। श्रोतेहो नमस्कार। आजच्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत जवळ येतात किंवा लांब जात इच्छेशिवाय काम करतात श्रोतेहो स्नायू काम आणि

0: मनभावन श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एखाद्या कलाकाराच्या हातातली पेन्सिल आहे ज्यांनी त्यांच्या या सोडण्याचा बहुतेक कधी आणि
1: पण माझ्याकडून इतर जे विद्यार्थी असायचे ते पण माझ्याकडून चित्र काढून घ्यायचे. तर शेवटी वर्षाच्या शेवटी जे माझी चित्रकलेची यांच्या जन्मतिथीनुसार किंवा त्यांच्या पुण्यतिथी असेल किंवा वाढदिवस असेल तर आपण असं काही चित्र काढून बँकेच्या महाविद्यालयाचं नोटीस बोर्ड असतं लागलेले असतात प्रत्येक विभागाची. आता मी कॉमर्स ला होतो मी, तर कॉमर्स बिल्डिंग तर स्वतंत्र एक नोटीस बोर्ड होतं, तर त्या याच्यामध्ये मी त्याच्यावर मी काही माझी चित्र घेतलं. कारण त्यावेळेस माहिती व्हायला पाहिजे भारतात

अशा पिढीबद्दल शकतो. तो प्रत्येक माणसाला खायची असते का? आपण कोणत्या शहरात जाण आपण स्क्रीनकडे पाहतांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? आपल्या आजच्या युवा शक्ती, पण उद्या तुमच्या FM ऑलवेज हार्ट टचिंग.

person in my life. Cute videos, cute surprises, birthday celebrations. आणि सिंगल असलेला व्यक्ती विचार करतो, माझ्या आयुष्यात असं कोणीच का नाही. पण लक्षात ठेवा, एक कपलला 20 सेकंद व्हिडिओवरून त्यांच्या संपूर्ण रिलेशनशिपबद्दल आपल्याला काही माहिती नसते. प्रश्न, जर 1000 लोकांना त्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्याबद्दल माहिती आहे का? तुमच्या आयडेंटिटीचा एक कुठे द्यायचं?

0: बोलणार आहोत त्या वयाबद्दल ज्या वयात स्वप्न खूप मोठी असतात पण कधी कधी आपला विषय
1: युवा म्हणजे वय नाही.
0: मग
1: युवा म्हणजे विचार करण्याची पद्धत, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवा म्हणजे वय नाही.
0: मग
1: युवा म्हणजे विचार करण्याची पद्धत, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझ्याकडून होणार नाही असं म्हणण्यापेक्षा एकदा प्रयत्न करून बघूया असं म्हणण्याची हिंमत.
0: वा, म्हणजे एखादा 50 वर्षाचा माणूसही मनाने युवा असू शकतो.
1: ऍब्सोल्युटली.
0: आणि एखादा 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जर सतत म्हणत असेल की मला हे जमणार नाही तर
1: वयाने युवा पण विचारांनी नाही.
0: किती सुंदर आहे ना हे.
1: हो, कारण तरुणाई आपल्याला मिळालेली एक एनर्जी आहे, पण त्या एनर्जीचा उपयोग कुठे करायचा हे आपल्या हातात आहे.
0: चला तर आपल्या श्रोत्यांसाठी एक छोटासा प्रश्न. तुमचं स्वप्न काय आहे? डॉक्टर व्हायचं, इंजिनियर, आर्टिस्ट की एंटरप्रेन्युअर, का मग टीचर, सिंगर, रायटर, की अजून काही ठरलेलंच नाही?
1: आणि जर ठरलेलं नसेल तर घाबरू नका, कारण प्रत्येकाला वयाच्या 18 ते 20 वर्षी आपलं पूर्ण आयुष्य काय करायचं हे माहीतच असेल असं नाही.
0: कधी कधी आपल्याला फक्त पहिलं पाऊल माहिती असतं
1: आणि तेवढंही पुरेसं असतं.
0: मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आपल्या श्रोत्यांनाही आणि वेदा तुलाही. एक मुलगा होता, त्याला फोटोग्राफी कॅमेरा बाजूला ठेवून दिला, दुसरा नाही तिसरा. मग
1: त्याने हार मानली नाही, ही त्याची खरी ताकद.
0: वेदा, एक ऑनेस्ट क्वेश्चन. आपण इंस्टाग्राम उघडतो पण
1: आपण मोबाईल हातात घेऊन विचार करतो माझं आयुष्य एवढं बोरिंग का आहे.
0: एक्झॅक्ट.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातला हायलाइट पाहतो आणि आपल्या आयुष्यातला बिहाइंड द सीन जगतो.
0: वा, काय लाईन आहे.
1: खरंच सांगते, कुणाच्या एका सक्सेसफुल रील वरून त्याचं पूर्ण आयुष्य जज करू नका आणि स्वतःचं आयुष्य कम्पेअरही करू नका,
0: कारण प्रत्येकाची रेस वेगळी आहे.
1: बरोबर. तुमचा मित्र 21 वर्षी सक्सेसफुल झाला म्हणून तुम्ही 22 वर्षी मागे पडलात असं होत नाही. तुमची वेळ वेगळी असू शकते.
0: मला वाटतं आजच्या तरुणांमध्ये एक मोठी भीती आहे.
1: गौरी, फेल्युअर.
0: हो, मी फेल झालो तर लोक काय म्हणतील, माझं सिलेक्शन झालं नाही तर कदाचित की मला कुठे,
1: म्हणून त्या आयुष्य वाचवू शकतो. नाही म्हणण्याची ताकद.
0: स्वप्नांसाठी मेहनत

रामकृष्ण हरी। आयुष्यात बनता आलं तर कोणाच्या तरी हसण्याचं कारण बनूया। रडवायला तर जो तो बसला आहे, वाटता आलं तर कोणाला तरी सुख वाटत राहूया। दुःख वाटायला तर जग आहे की, कारण दुःखाने केवळ दुःखच वाढत जात। हसणं हा जगातला अतिशय सुंदर अभिनय आहे। हा ज्या जमला तो सुखी झाला, दुःख कधीच संपत नसतं हो। त्यास कारण म्हणजे आपल्या अमर्याद इच्छा आणि अपेक्षा, ज्या सतत वाढत जातात। आपल्या अनियंत्रित इच्छा आणि अधिकच्या अपेक्षांमुळेच जीवन दुःखी होत जातं। इच्छा आणि अपेक्षांची उत्पत्ती ही तुलनेतून होत असते। कोणत्याही क्षेत्रात तुलनाही नकोच, ती दुःखच पोहोचवेल। त्यापेक्षा समाधान मानत गेलो की जे प्राप्त असतं ते पर्याप्त वाटू लागतं। म्हणून लोभ तुलना सोडूया आणि समाधानी राहूया।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 26 सप्टेंबर हा दिवस विज्ञान संशोधन आणि पर्यावरण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद स्थापना दिन 26 सप्टेंबर 1942 रोजी भारतातील वैज्ञानिक संशोधनाचा पाया रचणाऱ्या CSIR ची स्थापना झाली होती. देशातील औषध कृषी संरक्षण आणि औद्योगिक तंत्रज्ञानात क्रांती घडवून भारताला स्वावलंबी बनवण्यात या संस्थेचं योगदान अतुलनीय आहे. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल यातील संबंध अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने आजचा दिवस जगभर पाळला जातो. हवा पाणी आणि अन्न शुद्ध राहिलं तरच मानवी शरीर निरोगी राहू शकतं हा संदेश हा दिवस देतो. आज एका थोर समाज सुधारकाची जयंती. बॉलिवूडच्या एव्हरग्रीन नायकाचं स्मरण आणि एका ज्येष्ठ अर्थतज्ञांचा वाढदिवस आहे. बंगालच्या प्रबोधन पर्वाचे आधारस्तंभ थोर समाज सुधारक तत्वज्ञ आणि स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांची आज 206वी जयंती. समाजाचा प्रखर विरोध पत्करून 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर करून घेण्यात आणि मुलींसाठी शाळा सुरू करण्यात त्यांचं योगदान ऐतिहासिक राहिलंय. भारतीय चित्रपट सृष्टीचे चिरतरुण नायक म्हणजेच चॉकलेट हिरो अखंड ऊर्जेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक असणारे देव आनंद यांची आज जयंती. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया म्हणत त्यांनी प्रेक्षकांना नेहमी भूतकाळ विसरून भविष्याकडे हसतमुख पाहण्याची प्रेरणा दिली. भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक दर्जाचे ख्यातनाम अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग आज वयाची 94 वर्ष पूर्ण करत आहेत. 1991 मध्ये भारताच्या आर्थिक उदारीकरणाची पायाभरणी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक व्यासपीठावर नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला. आजचा मनभावन सुविचार. वय हा केवळ कॅलेंडर वरचा आकडा असतो. जोपर्यंत तुमच्या मनात नवीन शिकण्याची उमेद संकटांवर मात करण्याची जिद्द आणि माणसांप्रती करुणा आहे तोपर्यंत तुमचं मन सदैव चिरतरुण राहतं. भूतकाळातील दुःखांचं ओझ वाहण्यापेक्षा वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. आणि आजची बोधकथा 19व्या शतकातील गोष्ट आहे. एका रेल्वे स्टेशनवर उच्च शिक्षित तरुण उतरला. त्याने पाश्चात्य पद्धतीचे महागडे कपडे घातले होते. त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. स्टेशनवर उतरताच तो मोठ्या गर्वाने ओरडू लागला, हमाल हमाल कुठे, बॅग उचलायला कोणीच नाहीये का? त्याच गाडीतून एक साधे पांढर धोतर आणि चादर पांघरलेले गृहस्थ उतरले होते. त्यांनी त्या तरुणाला पाहिलं आणि विचारलं, बाळा काय अडचण आहे? तो तरुण गर्वाने म्हणाला, मला एक हमाल पाहिजे माझी ही बॅग उचलून बाहेर गडीपर्यंत आणायला. मी एवढा मोठा शिकलेला माणूस स्वतःची बॅग कशी काय उचलणार? ते साधे गृहस्थ शांतपणे हसले. त्यांनी कसलाही संकोच न करता ती बॅग स्वतःच्या डोक्यावर उचलली आणि त्या तरुणाच्या मागे मागे स्टेशनच्या बाहेर पर्यंत आणली. बाहेर आल्यावर त्या तरुणाने खिशातून पैसे काढले आणि त्या गृहस्थांच्या हातावर ठेवू लागले. ते गृहस्थ नम्रपणे म्हणाले, माफ करा, मला पैशांची गरज नाही. स्वतःचं काम स्वतः करण्यात कधीही लाजू नये हीच माणसाची सर्वात मोठी शिकवण असावी. तेवढ्यात बाजूचे अनेक लोक धावत आले आणि त्या साध्या गृहस्थांच्या पाया पडू लागले. तो तरुण चकित झाला. त्याने चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की ज्यांनी त्याची बॅग उचलली ते दुसरे कोणी नसून संपूर्ण बंगालचे दैवत असणारे ईश्वरचंद्र विद्यासागर होते. त्या तरुणाची मान लाजेनं खाली झुकली आणि त्याला कष्टाचे आणि साधेपणाचं खरं मोल कळलं. तात्पर्य हेच, पद पैसा शिक्षण कितीही मोठं मिळालं तरी स्वतःच्या वागण्यात अहंकार येऊ देऊ नये. स्वतःच्या कष्टाची लाज न बाळगणे आणि नम्र राहणे हीच माणसाची खरी श्रीमंती असते.
तेव्हा श्रोते हो, आज 26 सप्टेंबरचा हा शनिवार आपल्याला दोन गोष्टी शिकवतोय, विद्यासागरांचा नम्र साधेपणा आणि देव आनंद यांच्यासारखा ओसंडून वाहणारा जीवनोत्सव। आज आपण काही संकल्प करू शकतो। पहिला म्हणजे स्वतःचं काम स्वतः आनंदाने करा आणि घरातील कोणालाही कमी न लेखता प्रत्येकाशी आदराने वागा। आणि दुसरा म्हणजे आठवड्याभराचा कसलाही थकवा किंवा तणाव मनात न ठेवता देव आनंद यांच्यासारखं हसत मुखाने म्हणा, हर फिक्र को धुए में उडाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया। तेव्हा श्रोते हो, खरी शुभदा कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अथांग आशावादात आणि स्वच्छ मनात असते। जोपर्यंत तुमचं मन सकारात्मक आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। तेव्हा आजच्या शुभदिन आयुर्वेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

ശ്രീരാമ സമർത്ഥ. भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे, त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरा. त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते, फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो हू हू करून शोधासाठी निघून गेला, परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्याने सीतेला ओळखायचे कसे म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले, परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही. तेव्हा श्री रामप्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुती रायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. मारुती रायाची भक्ती फार मोठी. श्री रामाला वाटले, याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही, म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. आजचे बोधवचन. सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा. जानकी जीवन स्मरणा.

शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जीवनामध्ये लिंबूचं सेवन करावं ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून दोन पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ती काढून टाकावी, किंवा फळं वाटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिहोसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या दुसऱ्या 15 आठवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ताण द्यावा आणि पाण्याचा आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रतिझाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीस सुरू करावं. तर उरलेला अर्धा नत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्यांनी, जेव्हा संत्र्याची फळं ही वाटाणा एवढी असतात, अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो, प्रतिझाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.

0: मन आणि त्याची शक्ती, मनाचं सामर्थ्य.
1: भारतीयांचा असा दृढ विश्वास आहे, हातात किंवा तलवारीत काय शक्ती आहे, सर्व शक्ती आत्म्यातच आहे. ही गोष्ट जर खरी असेल तर आत्यंतिक प्रयत्न करायला मनाला हे पुरेसं प्रलोभन आहे. इतर शास्त्रांमध्ये फार मोठं यश मिळवणं जसं अत्यंत कठीण आहे, तसंच या शास्त्राच्या बाबतीतही ते कठीण आहे. या शास्त्राच्या बाबतीत तर ते अधिक कठीण आहे. तथापि बऱ्याच लोकांना असं वाटतं की या शक्ती सहज संपादन करता येतील. संपत्ती संपादन करायला तुम्हाला किती वर्ष लागतात त्याचा विचार करा. विद्युतशास्त्र, यंत्रशास्त्र शिकायला किती वर्ष लागतात, आणि ही शास्त्र शिकल्यानंतर सबंध आयुष्यभर तुम्हाला परिश्रम करावे लागतात. दुसरी गोष्ट अशी की ही अन्य शास्त्र हालचाल न करणाऱ्या स्थिर अशा वस्तूंचा अभ्यास करतात. आपल्याला खुर्चीचं पृथक्करण सहज करता येतं, कारण खुर्ची आपल्यापासून पळून जाऊ शकत नाही. पण हे शास्त्र मनोव्यापाराचा अभ्यास करतं. मन हे सर्वदा भ्रमण करत असतं. ज्या क्षणी आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो, त्या क्षणी ते आपल्या हातून निसटतं. या क्षणी मनाची एक स्थिती असते, दुसऱ्या क्षणी कदाचित ती एकदम बदलते. सदा सर्वदा मनात परिवर्तन घडत असतं. या नित्य परिवर्तनामध्येच त्याचा अभ्यास करावा लागतो, ते समजून घ्यावं लागतं, त्याचं आकलन करावं लागतं आणि त्याला ताब्यात आणावं लागतं. मग हे शास्त्र किती कठीण असेल याचा तुम्ही विचार करा. त्यासाठी खूप अभ्यासाची गरज आहे. काही लोक मला असं विचारतात की या शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मी का देत नाही. कारण ही साधीसुधी गोष्ट नाही. मी या व्यासपीठावर उभा राहून आपल्यासमोर बोलत आहे. आपण घरी जाता आणि आपल्याला आढळून येतं की याचा काही फायदा नाही. मलाही त्याचा काहीच फायदा नसतो. मग तुम्ही म्हणता की हे सगळं व्यर्थ आहे. असं होण्याचं कारण हे की तुम्हाला ते व्यर्थ ठरवायचं असतं. मला या शास्त्राची फारच थोडी माहिती आहे, पण जे थोडंसं ज्ञान मी संपादन केलं त्यासाठी मी आयुष्याची 30 वर्ष खर्च केलेली आहेत, आणि जे थोडंसं मला समजलेलं आहे ते लोकांना सांगत आलेलो आहे. ते शिकायला मला 30 वर्ष लागली. 30 वर्ष मी कठोर परिश्रम केले. 24 तासांपैकी 20 तास मी कधी कधी त्याचा अभ्यास केला. सबंध रात्रीत कधी कधी तर मी फक्त 1 तास झोपलो असेल. काही वेळा मी सर्व रात्रभर अभ्यास केला. केव्हा केव्हा मी अशा ठिकाणी राहिलो की त्या ठिकाणी आवाज क्वचितच ऐकू यायचा. श्वासाचा सुद्धा आवाज क्वचितच कानी पडायचा. कित्येक वेळा मला गुहेमध्ये राहावं लागलं. या गोष्टींचा विचार करा. असं असूनही मला हे शास्त्र फारच थोडंसं माहिती आहे, किंबहुना ते काहीच माहीत नाही असं म्हटलं तरी चालेल. या शास्त्राचं फारच थोडं ज्ञान मला झालेलं आहे. मी त्याला नुसता स्पर्श केलाय असं म्हणता येईल. पण माझी खात्री आहे की हे शास्त्र सत्य आहे. ते अपार आहे आणि आश्चर्यकारक आहे. आता जर तुमच्यापैकी कोणाला खरोखरच या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी मनोनिग्रहाने सुरुवात करायला पाहिजे. कोणत्याही धंद्यामध्ये जितका मनोनिग्रह लागतो तितक्या किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मनोनिग्रहाने त्यांनी हा अभ्यास सुरू केला पाहिजे. कोणत्याही धंद्यात किती अवधान ठेवावं लागतं, किती मेहनत घेऊन सतत काम करावं लागतं हे आपण जाणताच. जरी पिता, माता, पत्नी, मुलगा, मुलगी कोणीही मरण पावली तरी व्यवसाय काही थांबत नाही. हृदयामध्ये अत्यंत व्यथा असली तरी व्यवसायाच्या ठिकाणी जाणं भाग पडतं. कामाच्या प्रत्येक क्षणी दारुण यातना होत असल्या तरीही काम करावंच लागतं. ह्याला म्हणतात व्यवसाय. आणि हे योग्य आहे असं आपल्याला वाटतं, ते न्याय आहे असं आपण मानतो. कोणत्याही व्यवसायाला जितकी तपश्चर्या आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक या शास्त्राला जरूर आहे. धंद्यामध्ये पुष्कळ माणसं यशस्वी होतात, पण यात मात्र कमी माणसांना यश मिळतं. कारण जी व्यक्ती याचा अभ्यास करते तिच्या मनाच्या विशिष्ट घडणीवर बरंच काही अवलंबून असतं. ज्याप्रमाणे धंद्यामध्ये सर्वांनाच काही गडगंज संपत्तीचा लाभ होत नाही, पण प्रत्येकाला थोडं बहुत मिळतं, त्याचप्रमाणे या शास्त्राच्या अभ्यासात प्रत्येकाला ओझरता अनुभव मिळेलच. त्यामुळे या शास्त्राच्या सत्यतेविषयी त्याची खात्री होईल. आणि काही माणसांना या शास्त्राचा पूर्ण अनुभव आलेला आहे या गोष्टीची त्यांना शंका राहणार नाही. ही ह्या शास्त्राची रूपरेषा आहे. हे शास्त्र स्वतः प्रमाण आहे. ते स्वयंप्रकाश आहे. दुसऱ्या कोणत्याही शास्त्राची त्याची तुलना होऊ शकते. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा या शास्त्राच्या क्षेत्रात ढोंगी, जादूगार, लबाड लोक अधिक आहेत. का? कारण धंदा जितका अधिक किफायतशीर तितके लबाड लुच्चे लोक त्यात अधिक आढळायचे. पण त्यावरून तो धंदा चांगला नाही हे सिद्ध होत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. या शास्त्रातील अनेक मुद्दे ऐकून घेणं हा एक उत्तम बौद्धिक व्यायाम असेल आणि आश्चर्यकारक गोष्टी ऐकण्यातही एक प्रकारचं बौद्धिक समाधान असेल. पण जर तुमच्यापैकी कोणाला खरोखर यापेक्षा अधिक काही शिकायचं असेल तर केवळ व्याख्यान ऐकून काम भागण्यासारखं नाही. ती गोष्ट व्याख्यानांद्वारे शिकता येणार नाही, ती प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे आणि अनुभवच दुसऱ्याला अनुभव देऊ शकतो.

0: होइ।
1: श्रोताओं, इस दोहे की पहली पंक्ति में कबीर एक साक्षी की तरह खड़े हैं। वे कहते हैं, कबीर कहता जात हूँ सुनता है सब कोई, यानी मैं तो निरंतर पुकार रहा हूँ और मेरी बात सबके कानों तक पहुँच भी रही है। लेकिन सिर्फ कानों से सुनना काफ़ी नहीं है, उनका सीधा संदेश है, राम कहा भला होएगा। यहाँ राम का अर्थ उस घट घट वासी चेतना से है, उस परम सत्य से है। यदि उस सत्य को याद रखोगे, उसका सुमिरन करोगे, तो ही जीवन का वास्तविक कल्याण होगा। लेकिन इसके बाद कबीर एक बड़ी चेतावनी देते हैं, नहीं तर भला ना होए। यहाँ नहीं तर का सीधा मतलब है वरना या नहीं तो। कबीर साफ कह रहे हैं कि अगर तुमने इस बात को अनसुना कर दिया, अगर उस राम तत्व को नहीं पहचाना, तो फिर तुम्हारा भला किसी और तरीके से नहीं हो सकता। संसार की बाकी तमाम उपलब्धियां तुम्हें सुख तो दे सकती हैं, लेकिन कल्याण सिर्फ सत्य के मार्ग पर ही संभव है। लेकिन कल्याण सिर्फ सत्य के मार्ग पर ही संभव है। अक्सर हम सुनते तो बहुत कुछ हैं, पर उससे जीवन में उतारने के बजाय टाल देते हैं। कबीर हमें याद दिलाते हैं कि सत्य के मामले में कोई शॉर्टकट नहीं होता। दोस्तों, कबीर की आवाज़ तो सबके दोस्तों कबीर की आवाज़ तो सब तक पहुंच रही हैं, आज आप तक भी पहुंची हैं। एक पल रुककर सोचिए, क्या आप सिर्फ सुन रहे हैं या वाकई अपने कल्याण का मार्ग चुन रहे हैं? याद रखिए, नहीं तर यानी अन्यथा पछतावा ही हाथ लगेगा। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मनभावन पर। तब तक के लिए राम।
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट।
3: 85 बा तथागता, तू मानलेल्या चार आर्य सत्यातील म्हणजे दुःख आहे, आहे दुःखाचे कारण आणि करता येतो दुःख निरोध, दुःख निरोधाचा आहे मार्ग। या आर्य सत्यातील म्हणजे दुःखाचे कारण आहे त्याचा शोध दिसतो तुझ्या प्रतित्य समुत्पादातील 12 कड्यांमध्ये। प्रतित्य समुत्पादातील अविद्या म्हणजे अज्ञान, या शृंखलेचा केलास तू उल्लेख आणि दाखविलेस ज्ञान संपादनाचे तत्व। म्हणजे चार आर्य सत्यातील चौथ्या घटकाला स्पर्श करून आर्य अष्टांगिक मार्गाचा प्रवास तू दाखविलास निब्बाणाकडे जाण्याचा आणि पूर्णपणे सुखी होण्याचा। निब्बाणाकडे जाण्याचा प्रयत्नपूर्वक ज्ञान साधनेचा प्रवास म्हणजे अविद्येचा नाश होय। तू म्हणालास, या विश्वात जरा मरण आहे, दुःख असल्याचे सत्य तू निर्देशिलेस आणि त्याचे कारण सांगताना तू म्हणालास जाती। जातीमुळे होते निर्माण दुःख, जाती म्हणजे जन्म, दुःखाचे कारण आहे जन्म, जन्म घेत राहिल्याने दुःखाची होत असते निर्मिती। जाती निर्माण होण्याचे कारण आहे भव, म्हणजेच जन्म त्यामुळे होतो जेव्हा असते इच्छा जन्म घेण्याची। भवाचे कारण ठरते उपादान, म्हणजेच इच्छा तेव्हा उत्पन्न होते जेव्हा होत असतो मोह तुम्हाला। उपादानाचे कारण आहे तृष्णा, म्हणजेच आसक्ती असते म्हणून होतो निर्माण मोह। तृष्णा निर्माण होते वेदनेमुळे, म्हणजेच वेदनेतून निर्माण होते आसक्ती, स्पर्शामुळे निर्माण होते वेदना म्हणजे स्पर्शाचा संबंध आणि अनुभूतीने होतो जन्म वेदनेचा, षडायतनामुळे निर्माण होतो स्पर्श म्हणजेच सहा इंद्रियांच्या माध्यमातून होते अनुभूती स्पर्शाची. कोणती ही इंद्रिय सहा? जीभ, नाक, डोळे, कान, त्वचा आणि मन म्हणजेच षडायतन म्हणजेच इंद्रिय सहा. नामरूपामुळे निर्माण होते षडायतन म्हणजेच चेतना शरीरामुळे. सहा इंद्रियांची असते होत अनुभूती. विज्ञानामुळे निर्माण होते नामरूप म्हणजेच चेतनेमुळे जाणवते अस्तित्व शरीराचे. संस्कारामुळे होते निर्मिती विज्ञानाची म्हणजेच या अगोदरचे कर्म हे ठरते सहाय्यरूप चेतनेच्या निर्मितीस. चेतना असते संज्ञा, विज्ञान, संखार आणि वेदना यांच्या समुच्चयाने. तसेच पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या समुच्चयाने

0: म्हणजेच ज्ञानाच्या अभावाने कर्म तयार होत राहते. बारा कड्यांची साखळी अविद्या, संखार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरामरण आहे अशी. दुःख जाणवते आपल्याला कारण जन्म, इच्छा, मोह, आसक्ती, वेदना, स्पर्श, सहा इंद्रिय, नामरूप चेतना, अगोदरचे कर्म आणि ज्ञानाचा अभाव या सगळ्यांशी, या सगळ्यांची अनेकांशी असते संलग्नता. म्हणून असला पाहिजे ज्ञानाचा प्रभाव अविद्येला समाप्त करण्यास्तव. ज्ञानाचा प्रवास रहावा सतत सुरू. तू म्हणालास सबंध सृष्टीचे हे ज्ञान मुक्त करण्यास आहे सहाय्यभूत. म्हणून प्रत्युत्त समुत्पादाचा सिद्धांत, कार्यकारण भावाचा सिद्धांत, चार आर्य सत्यांशी तपासून समजून घ्यावा आणि आर्य अष्टांगिक मार्गाने प्रवास करावा, म्हणजे तुम्ही ज्ञानाने प्रकाशमान व्हाल आणि सुखी राहा.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोतेहो नमस्कार. आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत जाडी किंवा स्थौल्य, ज्याला म्हणतो आपण वजन वाढणे, याविषयी. शरीरातील मेद धातूचे प्रमाण वाढल्याने शरीर जाड होत जाते, यास आपण व्यवहारात जाडी वाढणे, स्थूलता किंवा स्थौल्य असे म्हणतो. श्रोतेहो या आजारात त्वचेखाली मेद धातूची वाढ होते. याची कारणे आहेत सतत पचनास जड, थंड किंवा तेल, तूप, मिठाई, बादाम, शेंगदाणे यासारखे स्निग्ध पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, जेवणानंतर त्वरित झोपणे, वातानुकूलित वातावरणात राहणे किंवा शौचास साफ न होणे, फार सुखात राहणे, कोणत्याही प्रकारची चिंता न करणे इत्यादी, तसेच अनुवंशिकता, शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीतील स्त्राव कमी होणे ही स्थूलता आणि स्थौल्य वाढण्याची काही कारणे आहेत. याची लक्षणे: पोट वाढते, आळस येतो, थोड्या श्रमानेही दमायला होते, जिनेवर चढताना दम लागतो, फार भूक लागते, फार तहान लागते, अतिशय घाम येतो, शरीराची दुर्गंधी येते, इत्यादी काही स्थौल्य व्याधीची सामान्य लक्षणे आहेत. स्थौल्यावर योग्य वेळी उपाय करणे आवश्यक असते. स्थौल्यामुळे आयुष्य कमी होते, म्हातारपण लवकर येते, अल्पश्रमानेही घाम येतो, भूक आणि तहान फारच लागते, तसेच यामुळे हृदयरोग, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, दमा इत्यादी रोग होण्याची जास्त शक्यता असते. याचे उपाय: स्थौल्याची कारणे शोधून ती सुरुवातीला दूर करणे, त्यानंतर एखाद्या रोगाचा परिणाम म्हणून स्थौल्य आले असेल तर त्या रोगावर उपाय करणे, वारंवार गरम पाणी प्यावे, याचा अर्थ गरम करून थंड केलेले नव्हे तर 2 कप पाणी घेऊन ते उकळून 1 ते 1.5 कप उरले आणि पाणी गरम गरमच असताना पिणे, ग्लासभर पाण्यात 2 चमचे मध घालून चांगला ढवळून ते पाणी अनुशापोटी घ्यावे, असे दिवसातून 2 ते 3 वेळा केल्याने बराच फरक जाणवतो. उपवास करावा, फक्त फळांचे रसच घ्यावे. श्रोतेहो यानंतर फार भूक लागत असेल तर लाह्या, कुरमुरे, चणे हे खावे. चंद्रप्रभावटीच्या ज्या गोळ्या आहेत 2-2 किंवा 3-3 गोळ्या दिवसातून 2 ते 3 वेळा घ्याव्या. त्रिफळा गुगुळ, मिदोहर गुगुळ किंवा गोक्षुरादी गुगुळ ही जी औषधे आहे त्याच्या 3-3 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळा घेतल्या तरी हरकत नाही. त्यानंतर आरोग्यवर्धिनीच्या ज्या गोळ्या आहेत 2-2 दिवसातून 3 वेळा घेतल्यानेही आपल्याला फरक जाणवून येतो. श्रोतेहो ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, मूग, लोणी काढलेले ताक, लाह्या, कुरमुरे, दूध इत्यादींचा समावेश आपल्या आहारामध्ये असायला हवा. लोणी, तूप, तेल, सर्व प्रकारची मिठाई शक्यतोवर खाणे टाळावेच. काही लवकर उठणे, व्यायाम करणे आणि जेवणापूर्वी पाणी पिणे शक्यतोवर करणे आवश्यक आहे. सुखासीन आयुष्य, जेवणानंतर पाणी पिणे शक्यतोवर टाळावे. सकस आहाराबरोबरच आपल्याला व्यायामाचीही आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनात या धावपळीमुळे आपल्याला व्यायाम करायला वेळच मिळत नाही, पण हे सर्व बाजूला ठेवून आपण दर दिवस

अफाट शक्तीचे आम्ही धनी, अथांग अमुची ही करणी, रोखून वादळे छातीवरती नवी पहाट आणू धरणी. नमस्कार, आजच्या युवा शक्तीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. श्रोते हो, युवा हा शब्द केवळ दोन अक्षरांचा नाही, या शब्दाला उलट वाचा. कसा तयार होतो? वायू. नक्कीच, वायू ज्याप्रमाणे प्रचंड वेगाने वाहत असतो, जो थांबत नाही, ज्याला कुणी बांधून ठेवू शकत नाही आणि जो प्रसंगी वादळ बनून जुनी जीर्ण झाडं उन्मळून टाकण्याची ताकद ठेवतो, अगदी तसाच युवा सुद्धा असतो. ज्याच्या मनगटात अंगार, डोळ्यात उद्याची स्वप्न आणि छातीत संकटांशी भिडण्याची हिंमत असते, त्याला युवा म्हणतात. वय 18 ते 35 म्हणजे केवळ शरीराची वाढ नाही, तर विचार, कृती आणि ध्येयवादाने भारलेली ही एक अवस्था असते. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे लागलेले आहेत, कारण आपल्याकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती आहे. पण प्रश्न असा आहे, ही ताकद केवळ संख्येपुरती उरणार आहे की काय, की ती जगाचं नेतृत्व करणार आहे? याच विषयावर आपण चर्चा करूया आजच्या युवा शक्तीमध्ये. इतिहास साक्षी आहे, जगातील कोणताही मोठा बदल, कोणतीही मोठी क्रांती वयस्कर मुत्सद्द्यांच्या चर्चेतून झाली असली तरी ती मैदानात उतरून तडीस नेण्याचं काम नेहमी तरुणांच्या रक्ताने केलंय. महाराष्ट्राच्या या पवित्र मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहा. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी जेव्हा मुलं खेळण्या बागडण्यात रमतात, तेव्हा या छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. कुणाच्या जरावर? मुठभर मावळ्यांच्या. जे सगळे तरुण होते, तानाजी, बाजीप्रभू, शिवाकाशीद, हे सगळे तरुण रक्ताचे अंगार होते. विचार करा, जर त्या वयात महाराज शिवरायांनी सुरक्षिततेचा मार्ग निवडला असता, तर आज आपला इतिहास काय असता? स्वामी विवेकानंद यांनी जगाला हलवून सोडलं जेव्हा ते 1893 शिकागो परिषदेत उभे राहिले, तेव्हा त्यांचं वय अवघ 30 वर्ष होते. स्वामीजींनी तरुणांना एकच मंत्र दिला, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. स्वामीजी नेहमी म्हणायचे, मला 100 ध्येयवादी लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेले तरुण द्या, मी भारताचा कायापालट करून दाखवेन. स्वातंत्र्य लढ्याकडे नजर टाकताना जर पाहिलं तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत मुखाने फासावर जाताना भगतसिंगांचे वय काय होते? अवघे 23 वर्ष. विनायक दामोदर सावरकरांनी लंडनमध्ये अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांची झोप उडवली तेव्हा ते तरुण होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 35-36 व्या वर्षी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून हजारो वर्षांची सामाजिक विषमता मोडून काढली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या 17 व्या वर्षी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या महापुरुषांनी तारुण्याचा अर्थ मौज मजा असा न लावता त्यांनी तारुण्याचा अर्थ ध्येय आणि समर्पण असा लावला. मित्रांनो, इतिहास तर गौरवशाली आहेच, पण आजचा वर्तमान काय सांगतोय? आज भारत जागतिक पट्टावर 5वी मोठी अर्थव्यवस्था बनलाय, उद्या 3री बनेल. ही प्रगती कोणाच्या खांद्यावर सुरू आहे? ती आजच्या युवा अभियंते, संशोधक, शेतकरी आणि उद्योजकांच्या खांद्यावरच हो ना. स्टार्टअप्स आणि डिजिटल क्रांती. एकेकाळी तरुण नोकरीच्या शोधात फिरायचे, आज 22 ते 25 वर्षांचे तरुण कोट्यवधींच्या कंपन्या, युनिकॉर्न्स उभारत आहेत आणि शेकडो हातांना रोजगार देत आहेत. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत बघायचं झालं तर जेव्हा चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तेव्हा इस्रोच्या नियंत्रण कक्षात जल्लोष करणारे बहुतांश शास्त्रज्ञ हे 30 ते 35 वयोगटातले तरुण चेहरे होते, ज्यामध्ये अनेक तरुण महिला शास्त्रज्ञ आघाडीवर होत्या. क्रीडा क्षेत्र, ऑलिम्पिक असो, पॅरालिम्पिक असो किंवा क्रिकेट, नीरज चोप्रा सारखा तरुण शेतकरी कुटुंबातून येतो आणि भालाफेकमध्ये भारताला जागतिक सुवर्ण पदक मिळवून देतो.
जेव्हा जेव्हा तरुणाईला संधी मिळाली तेव्हा तेव्हा तिने सिद्ध केलं की आम्ही

तरुण दिवसातले 5 ते 6 तास मोबाईल स्क्रीनवर, इंस्टाग्रामच्या रील्सवर आणि नको त्या व्हिडिओजवर वाया घालवते. अंगठ्याने स्क्रीन स्क्रोल करण्यात आयुष्य संपत चाललंय. विचार करा, जो मेंदू जगाचा शोध घेऊ शकला असता तो मेंदू आज 15 सेकंदाच्या फालतू रील्समध्ये अडकून पडलाय. म्हणजेच आजच्या तरुणाईला कुठेतरी डिजिटल व्यसन जडलंय असं आपण म्हणू शकतो. आज शाळा, महाविद्यालय आणि गल्ली बोळात गुटखा, दारू, अंमली पदार्थ यांचा विळखा घट्ट होत चाललाय. ज्या वयात जिममध्ये जाऊन छाती रुंद करायची त्या वयात तरुण नशेच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत. ही संपत्ती देशाची आहे, ती अशी वाया जाता कामा नये, हो ना? व्यसनाधीनताकडे जो तरुण वळतोय त्यांना नक्कीच आपण वेळेवर सावध करणं हे आपलीच जबाबदारी आहे. आज तरुणाई महापुरुषांचे विचार वाचत नाही, केवळ त्यांच्या नावावर गाड्यांवर स्टिकर्स लावणं, डीजेवर नाचणं, सोशल मीडियावर वाद घालणं यालाच स्वाभिमान समजू लागली असं वाटतं कधी कधी. शिवरायांचे विचार चरित्रात उतरवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं हे कुठेतरी आपण विसरत चाललोय का? आणि बऱ्याचदा असंही बघायला मिळतं की अपयशाने खचून जाणं, आत्महत्या करणं, संयमाचा अभाव ही आजच्या तरुणाईची मोठी कमजोरी बनली आहे. कारण आजची जी पिढी आहे, आजची जी तरुणाई आहे, तिला इन्स्टंट यशाची सवय लागली आहे. कष्टाची तयारी मात्र कमी पडतेय कुठेतरी. तर हा सगळा विचार केला तर नक्कीच आपल्या मनात कुठेतरी शंका जाते आणि नक्कीच आपल्याला ती विचार करायला भाग पाडते. पण मग यातून मार्ग काय? आजच्या तरुणाने स्वतःला कसं घडवलं पाहिजे? तर त्यासाठी काही टिप्स आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. ज्ञानासोबत कौशल्य, येस, स्किल विथ नॉलेज. केवळ पदवी घेऊन कागदी वाघ बनण्यापेक्षा आज जगाला पदवीपेक्षा तुमच्या हातात काय कौशल्य आहे, काय स्किल आहे यात रस आहे. तंत्रज्ञान शिका, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याच्यात एक्सपर्टीज घ्या, संवाद कौशल्य आत्मसात करा. नक्कीच या सूत्रांनी तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठायला सहज साध्य करू शकाल. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, गीतेचे श्लोक वाचाच, पण त्यासोबत फुटबॉल खेळा, शरीर मजबूत करा, रोज 1 तास आपल्या शरीराला नक्की द्या, व्यायाम करा, घाम गाळा आणि त्यासोबतच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा, कारण निरोगी शरीरातच कणखर मन वास करत असतं. केवळ स्वतःच्या पगाराचा आणि घराचा विचार न करता आपल्या गावासाठी, शहरासाठी, पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. झाडं लावणे, पाण्याचं संवर्धन करणं, गरजू मुलांना शिकवणं यासारख्या सामाजिक कामात हातभार लावला तर नक्कीच विकास हा ठरलेलाच असेल. आणि यासोबतच पुस्तकांशी मैत्री करा. जी पिढी वाचत नाही ती पिढी विचार करू शकत नाही, आणि जी पिढी विचार करत नाही तिला कोणीही सहज गुलाम बनवू शकतं. म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीनं विचार करायला शिकलात तर नक्कीच तुमचे निर्णयसुद्धा अचूक ठरू शकतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी व्हिजन 2020 लिहिलं होतं, भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे त्याचं तरुण मन. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. अगदी खरं मित्रांनो, स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. झोपेत पडणारी स्वप्न ही मनाची क्षणिक विश्रांती, कल्पना किंवा केवळ एक आभास असतात. ती सकाळी डोळे उघडताच हवेत विरून जातात, पण जागेपणी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न माणसाचा श्वास, ध्यास आणि जगण्याचं कारण बनतात. जेव्हा एखाद्या ध्येयाचा माणसांच्या अंतर्मनात असा ठसा उमटतो ना, तेव्हा आरामाची जागा एका सर्जनशील अवस्थेने घेतलेली असते. ती अस्वस्थता माणसाला झोपूच देत नाही, कारण डोळ्यात बंद पापण्यांमध्ये रंगणाऱ्या चित्रांपेक्षा भविष्यात घडवायचे वास्तव कितीतरी पटीने मोठे आणि लख असते. रात्र सगळ्यांसाठी सारखीच शांत असते. फरक एवढाच असतो की बहुसंख्य लोक ती स्वप्न पाहण्यात घालवतात, तर इतिहास घडवणारे मोजके लोक ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डोळ्यात तेल घालून

जागी राहतात. शांत झोपेत जे हरवून जातं ते केवळ एक स्वप्न असतं, पण रात्रीच्या शांततेत सुद्धा जे जळतं तेच माणसाचं खरं अस्तित्व असतं. खऱ्या स्वप्नांचं वैशिष्ट्य हेच असतं की ती तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये रमूच देत नाहीत. ती सतत जाणीव करून देतात की तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे आणि गाठायचं शिखर खूप उंच आहे. त्यामुळे झोप उडवणारी अशी स्वप्न असणं हे शाप नसून काहीतरी असामान्य घडवण्यासाठी मिळालेली एक मोठी ऊर्जा असते. तेव्हा मित्रांनो, इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. घड्याळाचे काटे कोणासाठी थांबत नसतात आणि हे तारुण्याचं वय पुन्हा कधी येतच नसतं. या वयात तुम्ही स्वतःला घडवलं तर देश आपोआपच घडेल, हो ना? देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, देश म्हणजे तुम्ही, आम्ही आणि आपली विचारसरणी. सीमेवर जाऊन गोळ्या झेलणं हीच फक्त देशसेवा नाही, तर आपल्या जागेवर आपल्या कामावर प्रामाणिक राहून काम करणं, भ्रष्टाचाराला नकार देणं आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणं ही सुद्धा सर्वात मोठी देशसेवा आहे. तेव्हा उठा, आळस झटका, नकारात्मकतेला लाथ मारा आणि जातीपातीच्या भिंती तोडून एकसंध व्हा आणि या देशाला पुन्हा जगद्गुरूच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सज्ज व्हा. अंगारात पाय रोवून फुलांसारखे फुलायचं असतं, अंगारात पाय रोवून फुलांसारखं फुलायचं असतं, वादळांशी पैज लावून आभाळ कवेत घ्यायचं असतं, वय सरलं तरी मन कधी म्हातारं होऊ द्यायचं नसतं, या अवखळ जगण्यालाच तर तरुणाई म्हणायचं असतं. पापण्यांवर स्वप्नांचे भार, बाहूंमध्ये अफाट जोर, वाटेतल्या अंधारालाही दाखवू आशेची पहाट थोर. तरुणाई म्हणजे केवळ वयाचा एक आकडा किंवा आधार कार्डवरची जन्मतारीख नाही. तरुणाई म्हणजे सळसळते विचार, नवनवीन प्रयोगांची भूक आणि व्यवस्थेला सकारात्मक प्रश्न विचारण्याचं धाडस. एका बाजूला डोळ्यात तरंगणारी आभाळाएवढी स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवर घाम गाळण्याची तयारी, या दोन्हींचा संगम म्हणजे तारुण्य. वादळांनाही वाट बदलायला लावणारा वेग म्हणजे तरुणाई. जिथं सुरक्षिततेपेक्षा संकटांशी भिडण्याचा आनंद मोठा असतो त्या वळणाचं नाव म्हणजेच तारुण्य. तारुण्य ही निसर्गानं दिलेली ताकद आहे, पण त्याला दिशा देणं हा स्वतःचा निर्णय असतो. उघड्या डोळ्यांनी आभाळ कवेत घेण्याची जिद्द आणि वास्तवाशी भिडण्याची हिंमत म्हणजे खरी युवा शक्ती. तरुणाई ही मानवी आयुष्यातली सर्वात सुंदर आणि तितकीच नाजूक अवस्था असते. या वयात भावनांचा कल्लोळ असतो, पण त्याचबरोबर सृजनाची अफाट ताकदही असते. आजच्या डिजिटल युगात तरुणाईसमोर आभासी जगाची अनेक प्रलोभने असतात. रील्सच्या झगमगाटात, तात्पुरत्या लाईक्सच्या शोधात आयुष्य वाहून जाण्याचा धोका मात्र मोठा असतो. परंतु खरी तरुणाई तीच जी स्वतःचा रस्ता स्वतः बनवते. जेव्हा तरुण पिढी आपल्या ऊर्जेचा वापर, आपल्या शक्तीचा वापर केवळ मौजमजेसाठी न करता ज्ञान, कौशल्य आणि समाजहितासाठी करते, तेव्हा ती केवळ स्वतःचं भविष्य घडवत नसते तर संपूर्ण राष्ट्राचा इतिहास बदलते. स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेलं छोटंसं पाऊल उद्याची मोठी क्रांती घडवू शकतं. म्हणूनच तरुणाई म्हणजेच युवा शक्तीची ताकद ओळखणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. तेव्हा इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. ना थांबणे ठाऊक आम्हाला, ना झुकणे ठाऊक आम्हाला, आम्ही घडवू नवा इतिहास हा विश्वास देतो जगाला. पेटवू मन, उजळू दिशा, घेऊन विजयाची ही युक्ती भारत मातेच्या चरणी समर्पित, हीच आमची खरी युवा शक्ती, हीच आमची खरी युवा शक्ती. श्रोते हो, आजच्या युवा शक्तीमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: मैत्रिणींनो, इंदुमती, जोंधळे लिखित, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 19व्या भागात आपण ऐकलं की वर्षातून एकदा येणारा उत्सव म्हणजे मोठ्या मायच्या अंगात येणं आणि यामुळे मंदिरात खूप गजबजाट असायचा. या उत्सवात मंदिरात मोठी माय अंगात येऊन लोटांगण घालू लागली की ते बघण्यासाठी आणि आपल्या मनातील शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून आणि मोठ्या मायचं दर्शन घेण्यासाठी म्हणून वाड्याच्या बाहेरपासूनच स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. नेमकं याच दरम्यान लेखिका औरंगाबादेतील शहागंजमध्ये जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसांच्या मुक्कामासाठी म्हणून राहायला गेल्यात. जक्कल सरांचं संपूर्ण कुटुंबच लेखिकेवर अतोनात जीव लावायचं, त्यामुळे लेखिकेला आपली माहेरची जिव्हाळ्याची माणसं भेटल्याचं मानसिक समाधान व्हायचं. मे महिन्याच्या दिवसात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका कोकणात गोपरी मुक्कामाला म्हणून गेले होते. कोकणची गांधी ज्यांना म्हणत त्या कैलासवासी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रमात म्हणून हे तिघेही काही दिवसांच्या मुक्कामास होते. अप्पासाहेबांचा हा गोपुरी आश्रम म्हणजे नारळी, पोफळी, आंबा, पेरू, फणस, अननस याशिवाय केळी डाळिंबांच्या बागाही इथे होत्या. बागेत पाण्यानं विहीर तुडुंब भरलेली, आहा हा, हे दृश्य म्हणजे अगदी अवर्णनीय असं. या आश्रमाची जागा म्हणजे शेणानं सारवलेलं भलं मोठं पटांगण. 300-400 आश्रमीय मंडळी एका वेळेस सहज प्रार्थनेला बसू शकतील अशी ती भव्य दिव्य जागा. ही कोकणची मंडळी म्हणजे खूप काटक. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम आणि फक्त कामच, दमण्याचं नावच नाही. केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने मोठी नदी वाहत होती गड नावाची. अण्णांनी आणि अब्दुलभाईंनी लेखिकेला या नदीतच पोहायला शिकविलं, पण लेखिकेनं एवढी मोठी काळाशार पाण्याची नदी प्रथमच पाहिली होती. पहिल्या दिवशी तर अण्णासाहेबांचं ते पाण्यात डुबकी मारून गायब होणं बघून लेखिका खूप घाबरल्यात आणि अण्णा अण्णा करून ओरडायला लागल्यात. पण लेखिकेचा आकांत बघून अण्णा लगेच पाण्यातून वर आले तेव्हा कुठे लेखिकेच्या जीवात जीवाला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 20वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: त्या दिवशी काठावर बसून नुसते पाण्यात पाय सोडण्यापर्यंतच मजल गेली. पाय पाण्यात खाली सोडले की की मासे चोहो बाजूंनी कुठून कुठून गोळा होत माहीत नाही. इतका वेळ एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडला की लगेच तिथे यायचा. मी पटकन पाय वर काढून घ्यायची. मनात म्हणायची, छे छे गो बाई, आपलं हे काम नाहीच, आपल्याला जन्मात कधी पोहायला यायचं नाही. पण मन आतल्यात नाराज व्हायचं. एवढी मोठी नदी, छान पाणी. इंदू इंदू, अगं पुन्हा तुला कुठं मिळणार आहे? तू केव्हा कुठं आणि कशी पोहणार? अगं अण्णांकडे बघ, त्यांच्या तुझ्या वयाचा विचार कर. ते पहा कसे छान माशासारखे पोहतात. अगं तू मनाची हिंमत कर ना, येईल बघ पोहायला. पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. हे असे विचार करत करतच अण्णांचे कपडे मी कधी धुतले ते कळले नाही. अण्णा म्हणाले, चला बाईसाहेब, पोहायचं नाही ना, जाऊ दे जाऊ दे, आधी नदी पाणी पाहून घे, हळूहळू येईल तुला पोहायला. गप्पा मारत मारतच आम्ही खोलीत आलो. इंदू इंदू, तुला पोहायला आलंच पाहिजे. अण्णाही म्हणालेत, तुला पोहायला येईल म्हणून. मग तो अख्खा दिवस नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या करणं, मनानेच मी पाण्यात डुबक्या मारत होते.
3: अखेर दुसरा दिवस उजाडला. अण्णांनी मला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. खोलीतूनच कपडे बदलून नदीवर जायचं ठरलं. त्यांनी अब्दुलभाईलाही हाक मारली. अब्दुलभाई तर एका पायावर तयार होते. ते आमच्या बरोबर पोहायला आले.
4: वा हिंदू, तुम तो बहुत दुबली पतली हो. साड़ी में बहुत अच्छी लगती हो, बड़ी लगती हो. क्यों अण्णा, आप उन्हें इसको ऐसे ही कपड़े पहनने को कहेंगे?
3: मधे मधे बोलायची भलती सवय होती अब्दुल भाईना. अण्णा ते तसं बोलल्यावर काहीही बोलले नाही, फक्त एवढंच म्हणाले, उसको आज तैरना सिखाना है, चलो हमारे साथ. आता दोघ जण माझ्या सोबत होते. पोहण्याचा पहिला थडा आज मी गिरवणार होते. आंबा फणसाची झाडं ओलांडून, दोन चार खोल्या ओलांडून पाऊल वाटेनं आम्ही नदीकडे निघालो. नदीच्या वरच्या बाजूला मोठं मोटार इंजिन बसवलं होतं. नदीचं पाणी काही वेळेला वरच्या फळबागांना सोडलं जायचं. 8-10 कच्च्या पायऱ्या उतरून नदीवर गेलो. सगळीकडे लाल विटकरी चिकण माती. ओल्या कपड्यांनी त्यावरून चालत गेलं की आपले कपडे पांढरे होते यावर विश्वास बसायचा नाही. त्या मऊ लोण्यासारख्या मातीतून जायला खूप छान वाटायचं. त्यात आज अंगावर साडी नव्हतीच. मळू नये म्हणून वर धरायचा प्रश्नच नव्हता. सुटसुटीत हलके हलके कपडे अंगावर होते, त्यामुळे मलाही खूप हलकं हलकं वाटत होतं. नदीच्या काठावर मोठ्या दगडावर आम्ही कपडे ठेवले. अण्णांनीही कपडे काढून दगडावर ठेवले. अब्दुलभाईंची तर नेहमी हाफ पॅन्टच असायची. फक्त शर्ट काढून त्यांनीही अण्णांच्या पाठोपाठ पाण्यात सुळकांडी मारली. दोघंही 2-3 मिनिटांनी परत काठावर आले. दोघांनी हात पुढे करून मला पाण्यात बोलावलं. खर सांगू, माझी हिम्मत होत नव्हती. पाण्यातल्या माशांची, त्यांच्या गुळगुळीत स्पर्शाची आठवण जरी झाली तरी कसंच होऊन मी बाहेर म्हणजे मागे मागे जात होते. अण्णा काही बोलले नाही. अब्दुलभाईच काठावर आले. त्यांनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाकातोंडात जायला लागला. जीव घाबऱ्या घुबऱ्या झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभं करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्याने इतका गुळगुळीत झाला होता की सटकन पायच नाही सटला. तणकण डोंगरावर झापटले, शेकून निघाले. पण अब्दुलभाई हार खाणारे नव्हते. अण्णा बाजूला होते, ते हे सगळं पाहतच होते. मला अण्णांची कधी कधी फार भीती वाटायची. आजही त्यांचं माझ्याकडे पाहणं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला जरब दाखवत होते. मी पुन्हा पुन्हा पाण्यात उभं राहायचा प्रयत्न करत होते, पण पाय तळाला लागतच नव्हते. पुन्हा पुन्हा पाण्यात पडत होते. खूप पाणी पिऊन झालं होतं. नाका डोळ्यात पाणी जाऊन डोळे खूप लाल झाले होते. डोकं जड वाटत होतं. इतक्यात अब्दुलभाईंनी हात सोडून दिला. ते कुठं दिसेना असं झाले कळलं सुद्धा नाही. मी मनाचा हिय्या केला, पाण्यात सुळकांडी मारली. कुठं गेले कळलंच नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. कुठल्या तरी दगडावर जाऊन आपटले होते. पण कालच्या इतका आज माशांनी मला त्रास दिला नाही एवढंच समाधान. आजचं पोहणं डोक्याला मार लागल्यामुळे तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल पोहून येतो, तू इथं स्नान कर, काहीतरी वाचत बस. अण्णांचं तसं बोलणं मला खिजवल्यासारखं वाटायला लागलं. मला पाण्याची ओढ लागली होती. आपण आज नक्की पोहू शकू. मी कालचेच अण्णांचे कपडे घातले, त्यांच्याबरोबर पोहायला गेले. अण्णांनी आज मला स्वतःच्या हातावर आडवं धरलं, पाय मारायला शिकवलं, हात हलवायला शिकवलं. अब्दुल, तुम्ही आज थांबा, मी सांगतो तिला. आज अण्णांनी जे पोहायला शिकवलं तेच पहिलं आणि शेवटचं. त्यानंतर मला बऱ्यापैकी पोहायला यायला लागलं. कणकवली गोपुरीचे ते दिवस कधीही विसरणं शक्य नाही. तरुण शांती सेनेचा आमचा एक मित्र होता, रमाकांत सावंत. कणकवलीच्या खेड्यापाड्यात काम करून लोकांना एकत्र जमवायचा, त्यांचे हक्क कर्तव्य बजावून सांगायचा. सायंकाळी अण्णासाहेबांनी रिपोर्ट द्यायला यायचा. अण्णा त्याला नवे मार्ग, नव्या योजना सांगायचे.
2: त्याला हेही सांगायला विसरायचे नाहीत. आमच्या इंदूला सायंकाळी फिरायला घेऊन जा, तिला करवंदांची जाळी दाखव, बोर जांभळांची झाडं दाखव. तोही न विसरता करवंद द्यायचा. अब्दुल भाई सुद्धा बरोबर असायचे, तेही जांभळं करवंद आणायचे. पोट भरून काळेशार आंबट गोड करवंद खाणं, लांब लांबवर फिरत चालत राहायचं. सायंकाळी 7-7:30 सगळ्यांनी एकत्र बसून प्रार्थना म्हणायची. नंतर कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी अण्णा समजवून घ्यायचे. त्या सोडवण्याच्या दृष्टीने बारकाईनं विचार मनन करायचे. त्या कार्यकर्त्यांची आपापसात भांडणंही व्हायची बऱ्याच वेळा. कधी कधी भांडणं इतकी विकोपाला जायची की त्यातला एखादा लगेच आपल्या गाशा गुंडाळून गावाकडे जायची वर्दी द्यायला अण्णांकडे यायचा. अण्णा त्याला जवळ बसवून मायेनं पाठीवरून हात फिरवायचे, समजावून सांगायचे, तुझी आश्रमाला किती जरुरी आहे हे त्याला पटवून द्यायचे. त्याच्यात आपलेपणा जवळीक निर्माण करायचे. आणि मग त्याचं गावी जाणं रद्द व्हायचं. जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवून अण्णा स्वतःहून त्यापासून दूर राहायचे. ही कार्यकर्ती मंडळी आता पूर्णपणे इथला व्यवहार सांभाळण्यासाठी समर्थ झाली आहे असं वाटल्यावर तिथून बाहेर पडायचे. राजीनामा दिला म्हणून संपलं, पुन्हा जाणं नाही असं कधीच व्हायचं नाही. वर्षातून एकदा तरी चक्कर मारून नीट खडी बसली की नाही ते पाहायचे. नसल्यास समजावून दुरुस्त करून जास्तीचा मुक्काम करून ते काम हातावेगळं करायचे. असेच एका वर्षी मे महिन्यात आम्ही कोकणात गोपुरीला गेलो होतो. मे अखेरीचे दिवस असावेत. कोकणात अगोदरच पाऊस सुरू झाला होता. अण्णांचं वय 70-75 त्यात त्यांचा अस्थमा. पाऊस पडला म्हणजे धुवाथार नुसता कोसळतच राहायचा. आम्ही ज्या कौलारू खोलीत होतो तिथून लांबवर पाहत राहिलं की झाडं डोंगर दिसायचेच नाहीत, नुसत्या पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या पावसाच्या धारा. जमिनीवरून झाडाझाडातून वाहणारे थो थो पाण्याचे लोंढे. याआधी कोल्हापूर मराठवाड्यातल्या तुरळक कोरडा पाऊसही अनुभवला होता, पण हा कोकणातला आभाळ फाटल्यासारखा सतत कोसळणारा पाऊस मी पहिल्यांदाच पाहत होते. अण्णांना स्वेटर कानटोपी घालायला दिली. खरं तर ती दुपारी 3-4 वेळ होती, पण पावसाने अंधारून सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले. त्यांच्या डोक्याखाली उशी दिली, अंगावर शाल घातली, खिडक्या दारं बंद केली. गार वाऱ्यात त्यांचा लागलेला डोळा मोडू नये म्हणून खोलीत बाजूलाच ठेवलेल्या आराम खुर्चीत एक पुस्तक घेऊन वाचत बसले. बाहेर पावसाचे संगीत चालू होत आणि आत अण्णांचं घोरणं सुरू होत. घोरणं म्हणजे अण्णांचं झोपेत अर्धवट तोंड उघडं राहायचं. तोंडात दात नसल्याने ओठांची हालचाल, हळूच शिळ घातल्यासारखा आवाज यायचा. नाकातूनही हवा आत बाहेर येताना वेगळा आवाज व्हायचा. मी वाचता वाचता मधूनच अण्णांकडे बघायची. थोड्या वेळानंतर ते एका कुशीवर वळून झोपले. पुन्हा पांघरून विस्कटलं म्हणून मी नीट केलं, पुन्हा वाचत बसले. काय वाचत होते माहीत नाही, पण वाचता वाचता माझाही डोळा लागून गेला. जेव्हा जाग आली तेव्हा अण्णांनी अंगावरचे कपडे काढले होते. अण्णा अण्णा काय झालं? काही नाही, खूप घाम आला म्हणून कपडे काढतो. मी पाहिलं तर खादीचा बनियान शर्ट पूर्ण भिजून चिंब झाला होता, अक्षरशः पिळून काढला मी. अरे बाहेर तर इतका पाऊस गारठा असताना अण्णांना इतका घाम कसा काय आला? मी मनातच विचार करत राहिले. खरखरीत पंचांनी त्यांची पाठ पोट डोकं पुसून काढलं, दुसरे कपडे घालायला दिले. पण नंतर अण्णा खूप थकल्यासारखे का वाटत होते? अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता. हे नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी डॉक्टर आल्यावरच कळलं. त्यांनी एवढ्या मोठ्या गोळ्या औषधं दिली, एक इंजेक्शन सुद्धा दिलं. तेव्हा त्या आजारपणाचं किती भयानक जीवघेणं स्वरूप होतं हे कळलं. पण अण्णांनी हे माहीत असूनही मला सांगितलं नाही. मग मीच त्यांच्यावर खूप रागावले. अण्णा मला का नाही लगेच सांगितलं? मी डॉक्टरना लगेच बोलवून आणलं नसतं का?
3: पण अण्णा अगदी शांत म्हणाले, या अगोदर 4-1 वर्षांपूर्वी मला असाच अटॅक येऊन गेला. मला कल्पना आली होती, पण इंदू अगं तुला सांगितलं असतं तर तू घाबरली असतीस.
2: लगेच पावसात भिजून धावपळ करून डॉक्टरांना घेऊन आली असतीस, म्हणजे तू भिजली की तू आजारी पडणार. मग तुझा आजार पण कोण करणार ग?
3: बरं म्हटलं, हिला काही माहीत नाही, अज्ञानात आनंद असतो तो असा.
2: असं म्हणून ते सहजच हसून गेले. पण मला मात्र माझ्या अडाणी मनाची खूप लाज वाटली. अण्णांसारखा एवढा मोठा माणूस अखंडपणे न थकता अविश्रांत या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला भिंगरीसारखा हिंडायचा, अहोरात्र दुसऱ्यांसाठी जगणारा, कुठेही पैसे अडक्याची, नावाची, प्रसिद्धीची, यत्किंची तही अपेक्षा न ठेवणारा हा माणूस एकटाच प्रवास करत होता. त्यांच्या बरोबर आपण राहतो, काहीही करू शकत नाही, उलट आपल्यालाच ते किती काळजीपूर्वकपणे जपतात. खरंच कोण मी, नात्याची की गोत्याची? पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी माझ्यासारख्या असंख्य पोरींवर केली, स्वतःच्या पायावर उभं केलं, आमचे संसार विकरून दिले.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 20वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. वो फिर नाही आते काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिर नाही आते. आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नहीं आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळं विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो, आपणहून घट्ट धरून ठेवलं तर कदाचित थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल, हो ना.

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता, सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: रेडिओ मन भवन 90.8 FM ची मी आहे आरजे शुभांगी आणि आज आपण खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी युट्यूब लाईव्ह जात आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे आपण लाईव्ह सेशन सुरू करीत आहोत आणि लगेचच या सेशनला आपण सुरुवात करणार आहोत. आपला लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा मोरया जल्लोष सुरू झालाय. सगळीकडे जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि सगळेजण वाट बघताय आगमनाची. हो, आतुरतेनं वाट बघताय कारण एकच दिवस, काही क्षणांची दूरी आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन आपलं या ठिकाणी होणार आहे. विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, बुद्धीचा दाता आणि कलावंतांच्या कलेला आशीर्वाद देणारा आपला लाडका गणराया. हो, याच्या आगमना प्रित्यर्थच स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे आजचा हा लाईव्ह सेशन म्हणजेच वंदू गणेशा या कार्यक्रमामध्ये आपण सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: मित्रांनो, आज जळगावला पाऊस खूप पडतो आहे, त्यामुळे आपला नियोजित कार्यक्रम थोडा उशिरा सुरू होत आहे. 5 वाजता सुरू होणार कार्यक्रम आपला थोडासा लेट सुरू होतो आहे, कारण पावसाच्या या व्यत्ययामुळे आपण जरा उशिरा आपल्या युट्यूब चॅनलवर युट्यूब लाईव्ह घेत आहोत. सर्वांचे स्वागत आहे.
0: स्वागत आहे. जसं सरांनी म्हटलं की पावसाचं आगमन झालंय, लाडका गणराय आपल्या. बऱ्याच दिवसापासून आपण पावसाच्या प्रतीक्षेतही होतो. जळगाव आहे, जळगाव म्हटलं की पाऊस वाट बघायला लावतोच, पण गणराया येणार म्हटल्यावर पावसानेही त्याची हजेरी लावलेली आहे आणि हजेरी लावल्यामुळे कुठेतरी टेक्निकल इश्यूज येतात, तर ते टेक्निकल इश्यूज सॉल्व्ह करता त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. टेक्निकल इश्यूज सॉल्व्ह होतच आहेत. आपले अतिथी सुद्धा या ठिकाणी लवकरच येत आहेत, तर थोडा वेळ आपल्याला वेट करावा लागला त्याबद्दल खरंच आम्ही दिलगीर आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे तुम्हाला लाईव्ह सेशनला थोडा उशीर झाला जॉईन करायला, आम्हाला उशीर झाला, त्यामुळे नक्कीच आम्ही दिलगीर आहोत आणि काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि गणपती गीतांचा छान असा आस्वाद आपण या ठिकाणी घेणार आहोत. माननीय अतिथींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतच आहे आणि आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत.
1: मला वाटतं आपण तोपर्यंत आजच्या सहभागी कलाकारांची नावं सांगून देऊया.
0: नक्कीच सर, नक्कीच सांगाव.
1: आजचे सहभागी कलाकार आहेत तनुष्का चौधरी, त्यानंतर वैष्णवी दुसाने, त्यानंतर प्रीतम माजी, सोनाली महाजन, मिनल देवरे, अनिल टाक, स्वरा बडगुजर आणि आता आपल्याला सातसंगत तबल्यासाठी करणार आहे ऋषभ बडगुजर आणि मी तबला हार्मोनियम सोबत आपल्यासोबत असणारच आहे आणि आपल्यासोबत प्रज्ञा फेरवानी ही सुद्धा आपली विद्यार्थिनी आहे, तिचा सुद्धा सहभाग आजच्या कार्यक्रमात आहे आणि आपल्यासोबत सूत्रसंचनासाठी शुभांगी बडगुजर, आरजी शुभांगी बडगुजर आहेतच आणि ज्या कॉमेंट्स आपल्या येतील त्या वाचण्यासाठी भूमिका आहे भूमिका बडगुजर, तेव्हा या सर्वांचा सहभाग
0: आणि यासोबतच सुधाकर कुलकर्णी सर सुद्धा जॉईन करणार आहेत.
1: हो, सुधाकर कुलकर्णी सर आपल्या बासरी वादनाचं एक छानचं गणपतीचं गाणं ते पण ऐकवतील. तर एवढे सगळे सहभागी कलाकार आपल्या सोबत असताना आपण वंदू गणेशाला नक्कीच आगमन त्याचं सामोरे जाणार आहोत.
0: आणि मनभावन रेडिओ मनभावनचं सौजन्य या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेलं आहे. अतिथींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी मान्यवर अतिथींना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यावं. आपलं लाईव्ह सेशन सुरू झालेलं आहे.
1: आजच्या कार्यक्रमाचे जे आपले रेडिओ मनभावनचे जे संचालक आहेत, अध्यक्ष आहेत अमोल देशमुख सर, आपलं स्वरसाधना म्युझिक अकॅडमी युट्यूब चॅनल तर्फे खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद सर.
0: या ठिकाणी आपल्या सोबत आलेले आहेत रेडिओ मनभावन 90.8 FM चे संचालक श्री अमोल देशमुख सर. या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे आणि अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी आपली उपस्थिती दिली आहे, त्याबद्दल सरांचं स्वागत सुद्धा आणि आभार सुद्धा. सर, मी माननीय श्री पराग बडगुजर सरांना विनंती करते, त्यांनी सरांचं स्वागत करावं.
1: आणि विशेष म्हणजे आजचा आपला स्वरसाधना म्युझिक अकॅडमीचा कार्यक्रम संपूर्णपणे मराठीत पहिल्यांदा होतोय. आपलं हे मोस्टली कार्यक्रम आपण हिंदीत करीत असतो, पण गणपती बाप्पा महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम आपण मराठीत घेणार आहोत.
0: सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. सुरातला ताल म्हणे फक्त तुझी साथ दे, फक्त तुझी साथ दे. गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता गणेशाचं पूजनानंतर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद सर. आणि या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे गेल्या वेळेला संगीत रजनीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्वरसाधना म्युझिक अकॅडमी मधले सर्व विद्यार्थी यांना या ठिकाणी सर्टिफिकेट्स प्रदान करण्यात येणार आहेत मान्यवरांच्या हस्ते. तेव्हा आपण पहिली प्रस्तुतीकडे जाऊया आणि आपले स्वर, आपले आवाज, आपला रियाज काय असतो, संगीताची साधना कशी केली जाते स्वर साधना म्युझिक अकॅडमी तर्फे, तर हे सगळं आपण या कार्यक्रमातून युट्यूब लाईव्ह सेशन मधून जाणूनच घेणार आहोत. सुरुवातीला 14 सप्टेंबरची सकाळ आणि हे गाणं नसणार तर मजाच नाही येणार ना. प्रथम तुला वंदितो कृपाळा ह्या गाण्याने नक्कीच सगळ्यांच्या घरात सुरुवात होणार आहे. प्रथम तुला वंदितो सादर करते तनुष्का चौधरी आणि स्वतः श्री संजय बडगुजर सर.
1: पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांनी हे गीत गायलं. अष्टविनायक चित्रपटातलं एक गीत आहे आणि कार्यक्रम ऐकण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन कॉमेंट्स करायचे आहे आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा सादर आहे सर्वसाधना वंदू गणेशाची पहिली प्रस्तुती प्रथम तुला वंदितो.

0: वा, अतिशय सुरेल सुरुवात. गणरायाला केलेल्या या सुरेल वंदनेने आपण कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे. खरंच संजयजी आणि तनुष्का, तुमच्या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन सुद्धा आणि आभार सुद्धा. खूप छान सुरुवात कार्यक्रमाची झालेली आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे की गणपती बाप्पा मोरया लिहायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. आणि कसा वाटतोय कार्यक्रम, सुरुवात कशी झाली, त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा. तुमच्या कमेंटच्या प्रतीक्षेत आम्ही आहोतच. आणि काही क्षणातच मी भूमिकाला विनंती करेल की बरेचसा कमेंट आलेला दिसताय मला आपल्या श्रोत्यांकडनं, त्या कमेंट्स तू प्लीज वाचून दाखव, म्हणजे आपल्याला कळेल की किती श्रोते आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि कसा आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून.
1: नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. खूप कमेंट्स आलेले आहेत. मुस्कान बाफना, व्हेरी नाईस सर, थँक्यू मुस्कान. वैशाली दुसाने, खूप छान, थँक्यू. प्रताप चव्हाण म्हणतायत कार्यक्रमाची खूप सुरुवात छान झालेली आहे, धन्यवाद. रागिणी चव्हाण म्हणतायत खूप खूप छान गणपती बाप्पा मोरया, धन्यवाद. गीत म्हणतायत गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. साधना बडगुजर म्हणतायत गणपती बाप्पा मोरया, खूप छान कार्यक्रम होतोय, धन्यवाद.
2: धन्यवाद. मला वाटतं आपण कॉमेंट्स तर घेतो आहोत, पण यासोबत सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला पण लाईक करा सर्वांनी.
0: नक्कीच नक्कीच. खूप छान आपल्याला प्रतिसाद आपल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून मिळत आहे.
3: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: आणि आता पुढची आपण राग सारंग ची बंदिश सादर करणार आहोत. स्वरसाधना म्युझिक अकॅडमी तर्फे शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिलं जात असतं, विविध रागांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. आणि हे विद्यार्थी आता तुमच्या समोर राग सारंग ची गणेश वंदना बंदिश एक सादर करताय.
2: त्रितालात, ताल त्रितालमध्ये आहे ही बंदिश.

0: वा, खूपच सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी स्वरसाधना म्युझिक अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे. पण मग या विद्यार्थ्यांचं कौतुक हे व्हायलाच हवं ना? नक्कीच. तर आता या विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून, त्यांना एक मोटिवेशन मिळावा म्हणून, आपण ज्या विद्यार्थ्यांनी आपला बेस्ट परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे, मागच्या संगीत रजनीमध्ये ज्यांनी खूप छान आपल्या कलेचं सादरीकरण केलं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट्स प्रदान करणार आहोत. तर आम्ही भूमिकाला विनंती करते की तिने नावं अनाऊन्स करावी आणि ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन येऊन मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे.
1: आपला हा कार्यक्रम 16 ऑगस्टला झाला होता.
0: मान्यवरांना विनंती करूया आपण की या ठिकाणी येऊन. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. आपण राग सारंगची बंदिश आताच ऐकली आणि या गाण्यानंतर आता पुन्हा एकदा स्वरसाधना म्युझिक अकॅडमीचे सर्व विद्यार्थी सादर करताय चिक्क मोत्याची माळ. सुंदर असं गाणं. शास्त्रीय संगीताची खरी ताकद म्हणजे मोजक्या स्वरांमधून सुद्धा मनांमध्ये मोठी अनुभूती निर्माण करण्याची क्षमता असते. स्वरसाधना ग्रुपतर्फे ही अनुभूती आपण आज पाहणारच आहोत. तेव्हा ऐकूया पुढचं गाणं, चिक्क मोत्याची माळ.

0: बाप्पा मोरिया खूप छान योग्य वेळी योग्य दिवशी आयोजन केले, धन्यवाद. जयश्री चिंचोले म्हणतात, गणपती बाप्पा मोरिया अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे, धन्यवाद जयश्रीजी. पंकज बडगुजर म्हणतात, खूप छान मामाश्री, धन्यवाद पंकज. डॉक्टर नितीन म्हणतात, स्वरसाधना संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देणारा खूप सुंदर असा कार्यक्रम, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद नितीनजी. सुधाकरजी म्हणतात, सुंदर झाले गाणे गणपती बाप्पा मोरिया,
1: धन्यवाद.
0: दिलीप मिसाळ म्हणतात, वा क्या बात है वन्स मोर, धन्यवाद.
1: आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे नाही घेऊ शकत दिलीपजी.
2: सर्व रसिक श्रोतांचे मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतोय आणि लक्षात येत आहे तुमचा प्रतिसाद किती छान आम्हाला मिळतोय. असा हा गणपती राय आपल्याला आशीर्वाद देतोच आहे, आपण त्याची आराधना सुद्धा करत आहोत स्वर साधनातर्फे. तर उद्या म्हणजे 14 सप्टेंबरला गणपतीचं आगमन, गणपती रायाचं आगमन घराघरात होणार आहे. पण प्रत्येकाला ओढ असते त्याच्या आगमनाच्या आतुरतेची आणि सगळे वाट बघत असतात. पण मग गणपती बाप्पा जेव्हा घरी आणला जातो तो कसा दिसतो, कसा वागतो, कसा गोंडस वाटतो हे सगळं आपल्या गाण्यातून सांगतीये स्वरा बडगुजर. तिचं गाणं ती सादर करतीये आता.
1: आणि ही आपल्या क्लासची सगळ्यात चिमुरडी विद्यार्थिनी आहे. आपण मागे एक विद्यार्थी बघितला होता वेद वासेवा आहे, आता ही एक आमची स्वरा आहे, गणपती बाप्पाचं गाणं म्हणते.
2: रेडी
1: रेडी स्टार्ट.

0: मस्त मस्त
1: मस्त खूप छान मस्त छोटीशी बालकलाकार तिने आपली कला सादर केली. यानंतर स्वरसाधना ग्रुप पुन्हा एकदा आपल्या समोर झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निरझर हो हे सुंदर असं गणेश गीत आपल्या समोर सादर करत आहे.
0: मला वाटतं हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे. खूप सुंदर हा उषाताईंचा अल्बम खूप गाजला होता त्यावेळेला. जुन्या काळातला हा गाणं आहे, खूप जुनं गाणं आहे. आणि या अल्बम मध्ये सर्वच गाणी बालभक्तालागी असेल, रांजण गावाला असेल, सारे गम प असेल, सर्वच गाणी या अल्बम मध्ये सगळे गाणी झुळझुळ आहे. त्यातल्या त्यात सुपरिचित गाणं आहे, सर्वांना आवडणारं गाणं आहे. आणि अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हे गाणं आवडलेलं आहे. ऐकाय एक छान गाणं झुळझुळ आहे पुण्यजळाचा.

0: खूप छान।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
0: यानंतर कार्यक्रमामध्ये आपण अनुभवणार आहोत वाद्य संगीताची जादू आणि त्यातल्या त्यात बासरी म्हटलं म्हणजे अतिशय भावपरशी मनाला भावणारी बासरी असते आणि म्हणूनच आपल्या समोर सादर करत आहे सुधाकरजी कुलकर्णी सर बासरी वादन। तुझं मागतो मी आता हे सुंदर असं गाणं बासरीवर ते सादर करत आहेत
2: आणि हे पण गाणं लता दिदींचा एक सुंदरसा गणपती वंदना खूप सुंदर अल्बम लता दिदींचा होता आणि या अल्बम मधलं सुख कर्त दुःख करता ही गणपती आरती सर्वश्रुतच आहे त्यातलंच हे गाणं आहे तुझं मागवतो मी आता भजनी तारतलं हे पण गाणं आहे खूप सुंदर गाणं आहे आपण ऐकूया बासरीवर।

शब्द नसतानाही भावना पोहोचवता येतात हे पुन्हा एकदा संगीताने सिद्ध करून दाखवलंच आहे. खूप छान सुधाकरजी, खूप छान अप्रतिम सादरीकरण. आणि रसिक मित्रांनो, तुम्हाला जर हे गाणं आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा वा. धन्यवाद. आणि आता पुढचं सादरीकरण करणार आहेत तुझं मागं तुम्ही आता आत्ताच आपण ऐकलंय, त्यानंतर ओंकार स्वरूपा हे गाणं पुन्हा एकदा स्वरसाधना ग्रुप कोरसमध्ये सादर करत आहेत.

0: रसिक श्रोते हो, आपल्या लाडक्या बाप्पाला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. गणपती, गजानन, लंबोदर, विनायक, कितीतरी नावं, पण प्रत्येक नावांमधनं गणेशाच्या एका वेगळ्या रूपाचं दर्शन आपल्याला होत असतं. जसं की गजानन म्हटलं म्हणजे गजाननाचं रूप धारण करणारा, म्हणजे गजासारखं दिसणारा गजानन. आणि आता आपण गजाननाला अतिशय प्रेमानं साद घालणार आहोत. गजाननाला, आपल्या गणरायाला प्रेमानं साद घालणारं हे गीत सादर करतीये तनुष्का चौधरी, गजानना श्री गणराया. वंदन करूया गणरायाला पुन्हा एकदा या गीतामधून.
1: अगदी अगदी, लता मंगेशकरांनी गायलेलं हे त्या अतिशय त्या धाटणीतलं गीत, अतिशय लोकप्रिय असं गीत तनुष्का भजनीता.

0: थँक यू.
1: वा खूप छान. आणि आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा कमेंट्स वाचण्याची. मी भूमिकाला पुन्हा एकदा विनंती करते, आपल्याला कमेंट्स कोणी कोणी पाठवल्या आहेत नक्कीच सांग.
2: धन्यवाद. साधनाजी म्हणतात खूप छान गाणे झाले, सुधीर कुलकर्णी बासरीवरील गाणे अप्रतिम होते. धन्यवाद साधनाजी. किरणजी फेरवानी म्हणतात क्या बात है. धन्यवाद किरणजी. परागजी म्हणतात गणपती बाप्पा मोरिया खूपच छान कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद परागजी. अक्षय वाडिले म्हणतात खूपच छान. धन्यवाद अक्षयजी. प्रणव चौधरी जी म्हणतात वा क्या बात है, ऑल आर टॅलेंटेड सिंगर्स. धन्यवाद प्रणवजी. एक विदेशी सबस्क्रायबर सुद्धा जॉईन झालेली आहे लीजा अल्वारेस, जी म्हणते आहे अमेझिंग व्हॉइस, अमेझिंग लिटिल गर्ल. थँक्यू लीजा. गीत जी म्हणतात वाव एक्सलेंट एव्हरी वन. थँक्यू. मूड्स अँड म्युझिक म्हणतात नेहमी घेत चला असे कार्यक्रम. हो नक्कीच. धन्यवाद. तुम्ही तुमच्या गाण्यांचे सजेशन सुद्धा देऊ शकतात. थँक्यू.
1: थँक्यू सो मच फॉर कमेंटिंग. आणि खरंच तुमचा इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतोय, त्यामुळे नक्कीच याच्यापेक्षा आणखी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला नक्कीच मिळतीय. धन्यवाद सर्वांचे. आणि आता कार्यक्रमात येणार आहे थोडा वेगळा रंग. हो, भक्ती आणि वाद्य संगीताचा एक संगम या ठिकाणी दाखवणार आहे. सादर करता एक वेगळं वाद्य, गिटारवर सादर करतोय प्रीतम माझी आणि ग्रुप. एक छानसं गाणं देवा श्री गणेशा आपल्या समोर सादर करताय स्वर साधना म्युझिक अकॅडमी ग्रुप. प्रीतम माझी अँड ग्रुप गिटारवर तो गाणं सादर करतोय.
3: आणि हे गाणं सर्वांना सुपरिचित आहे, देवा श्री गणेशा.

0: गणपति बप्पा
1: मोरिया,
2: मंगल मूर्ति
1: मोरिया।
2: क्या बात है, पारंपरिक भक्ति भावाला आधुनिक संगीताचं जोड़ देणार हे सुंदर संगीत, खूप छान मजा आली।
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज।